0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला।

शुभ सुप्रभात। FM बँडचा 101.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 7 श्रावण शके 1948। श्रोतो, आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

आयुष्यात आपण मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरातील दशावतार वामन स्तुती स्तोत्र आपण ऐकलत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात या अंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील उपाळी. रचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, तर संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

साथ अर्थात आपण आशा भोसले यांच्या स्वरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती गदी माडगुळकर यांची, तर संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नंदू फणप यांच्या संगीत नियोजनात प्रवीण दवणे यांची भक्तिगीत रचना, स्वर आहे अजित करकडे यांचा.

अक्षतो मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

शतदपन सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता चंद्रशेखर गाडगीळ यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात शीट ऐकूयात शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या सुरात राजा बडे यांची देशभक्तीपर गीतरचना. संगीत नियोजन आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आता आपण शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या सुरात राजा बडे यांची राज्यगीत रचना आपण ऐकलीत. या राज्यगीत रचनेसाठी संगीत नियोजन होतं श्रीनिवास खळे यांचं. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. श्रोत ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात हरितगृह तंत्रज्ञान याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी वंदनो. शेतकरी वंदनो. हरितगृहाचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च प्रतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी व उती संवर्धनाद्वारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे, रोपवाटिका तयार करणे इत्यादीसाठी करण्यात येतो. हरितगृहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, वातावरण नियंत्रित हरितगृह आणि नैसर्गिक वायुविरजन हरितगृह. वातावरण नियंत्रित हरितगृहामध्ये तापमान व आर्द्रता विविध तंत्र वापरून नियंत्रित केली जाते. यामध्ये फॉगर्सचा वापर पिकांना आवश्यक असणाऱ्या आर्द्रतेनुसार केला जातो. या प्रकारच्या हरितगृहासाठी वायुविजन पंखे, सेल्युलोजचे पडदे आवश्यक आहेत. फॅन, पॅड व सूक्ष्म सिंचनासाठी विजेची गरज असते. तसेच पडद्यावर पाणी पडण्यासाठी विद्युत पंप आणि नळ जोडणी आवश्यक असते. नैसर्गिक वायुविरजन हरितगृह. या प्रकारचे हरितगृह नैसर्गिक वायुविरजनावर आधारित असून या आधारे पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे तापमान, आर्द्रता व कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण राखता येतं. यामध्ये कीटक व जीवाणूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्लास्टिकची जाळी, इन्सेक्ट नेट वापरण्यात येते. हरितगृहाच्या वायुविरजनासाठी ठेवलेली उंचीवरील झडप ही उत्तर किंवा पूर्व दिशेस उघडणारी असावी, म्हणजेच हरितगृहाचे तापमान कमी राखण्यास मदत होते. वायुविरजन म्हणजे हरितगृहातील गरम हवा बाहेर काढणे व हरितगृहातील तापमान, आर्द्रता, कार्बन वायू व पिका भोवतालची खेळती हवा नियंत्रित ठेवणं होय. हरितगृहाच्या वायुविरजनासाठी एकूण क्षेत्रापैकी 30% क्षेत्र थंड हवा आत येण्यासाठी व आतील हवा बाहेर काढण्यासाठी उघडे ठेवण्याची सोय असावी. हरितगृहातील तापमान नियंत्रणासाठी अतिसूक्ष्म फवारा संयंत्र, फॉगिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे. पिकांच्या गरजेनुसार छताला 50% व बाजूला 35% पांढऱ्या रंगाची यूव्ही स्टॅबिलाइज्ड शेड नेट असावी. हरितगृहासाठी जागेची निवड: लाल निचरा होणारी जमीन असल्यास 2 इंच जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाफे करावेत. हरितगृहाभोवती 1.5x1.5 आकाराचा चर काढावा, जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल. भरपूर सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी हरितगृहास मिळू शकेल अशी जागा निवडावी. शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे. पाणथळ जागा हरितगृहासाठी वापरू नये. पाणी पुरवठ्याच्या सुविधा जवळपास असणं आवश्यक आहे. पाण्याचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान व क्षारतेचे प्रमाण जास्तीत जास्त 0.1 ते 0.5 मिली मोहोज प्रति सेंटीमीटर इतकं असणं अपेक्षित आहे. विद्युत पुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे. हरितगृहाची दिशा ठरवताना 2 बाबी विचारात घ्याव्यात: वाढणाऱ्या पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, वाहणाऱ्या वाऱ्यापासून हरितगृहास धोका नसावा. या दोन्ही बाबींचा विचार करून हरितगृहाची दीक्षा दक्षिण उत्तर ठेवावी, त्यामुळे वरील झडप पूर्व किंवा उत्तर दिशेस येईल. हरितगृह उभारणीसाठी लक्षात ठेवावयाच्या तांत्रिक बाबी: खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार 1.5x1.5x2 असावा. त्यात मधोमध फाउंडेशन पाईप बसून त्यात ओल्ड फास्ट बार टाकून कॉन्क्रीट भरावे. कॉन्क्रीट भरताना सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण 1:4:8 याप्रमाणे घ्यावे. छताला ठेवण्यात येणारे व्हेंट 0.8 ते 1 मीटर उंचीचे असावं व व्हेंटची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी. हरितगृहाच्या एका कंपार्टमेंटची रुंदी 8 मीटरपेक्षा जास्त नसावी. 2 कंपार्टमेंट मधील छताच्या पॉलिथिन फिल्म वरील पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी GI पत्र्याचंच गटर असावं. छतासाठी लागणारी फिल्म अल्ट्राव्हायलेट स्टेबिलाइज्ड प्लास्टिकची असावी व त्याची जाडी 200 मायक्रॉन असावी. फिल्मची पारदर्शकता उच्च दर्जाची 80 ते 85% असावी. पॉलिथिन फिल्मची फिटिंग अल्युमिनियम चॅनल पट्टीमध्ये GI स्प्रिंगच्या सहाय्याने

0: करावी. चारही बाजूने वायुविरजनासाठी 3 मीटर उंचीची जागा ठेवावी व ती रात्रीच्या वेळी कर्टनच्या सहाय्याने बंद करण्याची सोय ठेवावी. हरितगृह उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यापैकी ज्या साहित्याचे ISI मानके निश्चित करण्यात आलेली आहेत ते साहित्य मानकाप्रमाणे असणं आवश्यक आहे. हरितगृहाची उंची कोकण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राकरता 6 मीटर आणि खान्देश व विदर्भाकरता 6.5 मीटर करण्यात यावी. हरितगृहाचं फाउंडेशन पाईपची साईज 60 mm व कॉलमची एकच साईज 76 mm ठेवण्यात यावी. हरितगृहात जरबेरा फुलझाडांपासून अधिक व दर्जेदार फुलांचं उत्पादन मिळवण्यासाठी लागवडीचे माध्यम लाल माती, शेणखत, वाळू अधिक भाताचं तूस हे 3:1 या प्रमाणात वापरावे. कार्नेशनची लागवड 15x15 cm अंतरावर करून त्यास दररोज बाष्पीभवनाच्या 60% पाणी ठिबक सिंचनाद्वारे देण्याची शिफारस आहे.
1: श्रोतोत्तर आपण कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात हरितगृह तंत्रज्ञान याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: या आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
2: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
3: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो हे पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात, तरीही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
2: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
3: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो.

0: योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हेही तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर मी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडे जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडे जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारे मरणार, चालू राहणार. सायकलपुनर्जी चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे. समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचंच काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरण आहेत की तिथं सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा, त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे.

0: परिस्थितीप्रमाणे मिळवू, म्हणजे माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सगळं सुख उपभोगली
1: बरोबर
0: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे, आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय, तेवढ्या कोट्यावधी तर आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतंय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे, जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. आता संस्कृत बातमीपत्र.
4: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
5: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
8: पीएम जय. अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
4: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम। 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम। ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून। 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 8:40

गुरुपौर्णिमेनिमित्त विषय समुद्रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या सादर करते आहेत योगीराज बच्चे. सकाळी ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10 वाजता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, 10:30 प्रासंगिक या मालिकेअंतर्गत निसर्गाची देण वृक्ष लागवड याविषयी अभिमान खरसाडे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते असतील योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:40 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षितकृत, सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझावर माझ्याशिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, रात्री 8:15 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू, क्षेत्रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरील कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोते, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम काही क्षणातच. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड इथं माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता जिल्हा कार्यकारिणी समितीची बैठक झाली. यावेळी इंडिया स्किल कॉम्पिटिशन 2026-2027 जिल्ह्यातील पात्र युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित अजित स्मृती व्याख्यानमाला बीड इथं विविध सामाजिक राजकीय मान्यवर आणि शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाली. प्रमुख पाहुण्या ज्योतिविनायक मेटे यांनी लोकनेते अजितदादा पवार आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या कार्याचा गौरव करत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रात विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचं आवाहन आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बीड जिल्हाभरामध्ये गुरुपूजन, व्यासपूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम. आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्याचा कौशल्य विकास आराखडा 2026-2027 आणि 25 क्षेत्रातील 119 प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तसंच इंडिया स्किल कॉम्पिटिशन 2026-2027 पात्र युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी साधावी असं आवाहन माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं. शुद्ध महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित अजित स्मृती व्याख्यानमाला बीड इथं विविध सामाजिक राजकीय मान्यवर आणि शालेय विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमध्ये संपन्न झाली. प्रमुख पाहुण्या ज्योतिविनायक मेटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून लोकनेते अजितदादा पवार आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या कार्याची आणि विचारांची उजळणी केली. त्यांच्या प्रेरणादायी भाषणानं सभागृहातील उपस्थितांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव दिला, तर कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रोतो, महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू

असून सध्याच्या मतदारांनी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून तो संबंधित बूथ लेवल अधिकारी अर्थात BLO यांच्याकडे जमा करावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलेलं आहे. पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावं 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. ज्यांची नावं राहतील त्यांना पुढील कालावधीमध्ये अर्ज करून नाव समाविष्ट किंवा दुरुस्तीची संधी उपलब्ध राहणार आहे. श्रोतो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातील विविध मंदिर मठ आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन व्यासपूजा प्रवचन भजन कीर्तन तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. गुरुपौर्णिमा हा गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस असून यंदा 29 जुलै म्हणजेच आज हा उत्सव साजरा केला जाणार आहे. नागरिकांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतो, आज गुरुपौर्णिमा, गुरूंच्या पूजनाचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. महर्षी व्यास जयंती, महाभारताचे रचनाकार वेदांचे संकलन करणारे महर्षी व्यास यांची जयंती. शाळा महाविद्यालय विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गुरूंचा सत्कार कृतज्ञता व्यक्त कार्यक्रम आयोजित केले जातात. जीवनामध्ये आई वडील जन्म देतात पण गुरु जगण्याचा अर्थ शिकवतात. गुरु केवळ अक्षरांचं ज्ञान देत नाहीत तर संकटात धैर्य यशात नम्रता आणि आयुष्यभर माणूस म्हणून जगण्याची दिशा देतात. आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आपल्या जीवनाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक गुरुला कृतज्ञतेने वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादातूनच आपलं व्यक्तिमत्व घडतं, स्वप्नांना नवी उंची मिळते आणि जीवनाला खरा प्रकाश मिळतो. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्काराचा आधार आणि जीवनाला दिशा देणारा अखंड प्रकाश. सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम. आपणास आपल्या परिवारास गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. याच संदेशासह आजचा नमस्कार बीड या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य नितीन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्यांना नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात? नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99223654 आणि 97670927.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोता यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: छप्पर जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
3: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: हॅलो डॉक्टर.
5: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा.
4: आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग लक्षणे आणि एंजियोग्राफी कुणी आणि कधी करावी.
5: श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील हृदयरोग तज्ञ डॉक्टर शिरीष देशमुख.
4: तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा.
5: त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231.
4: हॅलो डॉक्टर.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस?
1: अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय गं, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा?
0: कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85
1: 9637 3549 85.
2: मेरे हम झोली आ.

0: डोक्यावर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साच पडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर. आणि 31 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फोडून सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर कालपासून चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार संघटित पेपरफुटीसाठी 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंड, तर परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपये दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. पेपरफुटीपासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले,
1: दी इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कम्प्लीटेड इन अ स्पॅन ऑफ 2 मंथ्स रिगार्डलेस ऑफ वेदर इट इज अ सेंट्रल एजेंसी और अ स्पेशल टास्क फोर्स. और 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इज गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेवर टीका केली. भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलताना पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती देत पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी या चर्चेत बोलताना या विधेयकासंदर्भात एक संयुक्त संसदीय समिती नेमून सर्व भागधारकांच्या विचारातून पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त केली. तर शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात खासगी शिकवणी वर्गांचं नियमन आणि विद्यार्थ्यांवर वाढता ताण कमी करण्यासंदर्भात काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना

0: यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यासाठी सीसीटीव्हीचं चित्रीकरण आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नये असं न्यायालयानं सांगितलं. यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत. दरम्यान या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आहेत. या आंदोलनादरम्यान समाज माध्यमांवरच्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तानसह आखाती देशातून चालवली जात असल्याचं समोर आलं आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 अन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथंही न्यायालय स्थापन होणार आहेत. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमाअंतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणांमध्ये स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. या निमित्तानं शिर्डी इथं उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. काल सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. भारतीय रेल्वेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेससारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकविता संग्रह, सफर मंगळावरची हा बालकथा संग्रह तर उजळपरी, दुधाच्या मिशा, आजी पिझ्झा, स्पायडरमॅन या बालकादंबऱ्यांसह 16 पुस्तकं प्रकाशित असून या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या आपले सरकार सेवा केंद्र आणि व्हीएलई यांनी या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसं निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवार यांनी दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2,01,912 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 1,34,187 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत काल यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात धाराशिव इथं काल एल्गा

कार मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिला. राज्यात आजपासून ते 31 जुलैपर्यंत विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं. विशेषतः सखल भाग, नदी नाल्यांचा परिसर तसंच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पातून सुमारे 70,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा

0: धरणातून सुमारे 70,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या सुमारे 42,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी 65.76% पोहोचली आहे। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 10 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं। या स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आणि परभणी मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत। ऐकूयात काय जाहिरात संदेश।
2: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू। मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27।
3: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना, अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा। अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत। लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा। मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल।
2: दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची, नटून बुरडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची। मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये। पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
6: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852।
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। श्रोत्यांना सहक्षित करतो।

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि या अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहेत.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं आहे, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं आहे, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेलं आहे. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचं नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचं नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण

0: दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतं, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही, ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृहभेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांच्या तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगानी सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवड

0: निवडणुकांनी सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेला आहे. म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो. श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम.

0: सत्व अजून 40 मिनिटं झाली आहे.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतव सकाळचं ठीक 7:40 झाले आहेत. शतव प्रसारित आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. पण शतव तत्पूर्वी एक आठवण. आज सकाळी ठीक 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष समन्वित रूपक आपण ऐकू शकाल डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. आकाशवाणी बीड केंद्राच्या निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. ऐकूयात भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाला सुरुवातीला ऐकूयात यशवंत देव यांच्या संगीत निजनात अरुण दाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
2: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: एक आठवण. आकाशवाणी अमरावती केंद्राचा निर्मित असलेला जागतिक व्याघ्र दिनानिमित्तचा कार्यक्रम आज आपण ऐकू शकाल आकाशवाणी बीड केंद्रावरून सकाळी ठीक 11:40. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 11:40 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आकाशवाणी निर्मिती आकाशवाणी अमरावती केंद्राच्या निमित्त असलेला कार्यक्रम आम्ही प्रसारित करूत आज सकाळी ठीक 11:40. श्रोते भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकव्यात सुरेश वाडकर यांच्या स्वरात नितीन आखवे यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोते आता आपण सुरेश वाडकर यांच्या सुरात नितीन आखवे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात कार्यक्रमात काही जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या. कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: श्रोतेहू ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.

शतवताचा पण लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी राजा बढे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. शतव, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात, 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8 वाजून

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला। विकसित भारताच्या

उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालय आणि विभागांनी समन्वयाने काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीस ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेवेट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या

0: सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सादर करते योगीराज बच्चे.
1: नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादिकाळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक, डिजिटल गुरुजी, काल, आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अग आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
2: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
0: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण श्रोते हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीनं अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही,

0: तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे. आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
1: आजी लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, हे रेणू जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ. कान देऊन ऐका जरा.
2: आज डिजिटल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगीही जोडली गेली आहे आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
3: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
1: अग आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
3: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
0: अगदी बरोबर. डिजिटल शिक्षणानं शतकानुशतक चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकले आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जाती धर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. श्रोतेहो, हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं.
1: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ. ऐक जरा.
2: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं. ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
3: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
2: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं

0: आहे त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
1: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत मनायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठं बी राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
2: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
3: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहेत.

0: आपण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखरते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लठ्ठपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडे ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
3: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
1: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाईन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही. ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याच सोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलत डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.

0: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

आज के फनकार। हमारे आज के फनकार हैं कॉमेडियन अभिनेता जॉनी वॉकर।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम.

श्रोते, आताच आपण लता मंगेशकर, भूपिंदर सिंग आणि सहकर यांच्या स्वरात किनारा या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशन होतं राहुल देव बर्मन यांचं. हिंदी चित्रपट यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आप तो ऐसे नाथ हे या चित्रपटातील हेमलता यांनी गायलेली निदा फाजली यांची गीतरचना. संगीत उषा खन्ना यांचं.

0: ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
4: कॉलेज कॅम्पस
5: सलाई गँगच वेगळी होती. कट्टा गँग
4: कॉलेजच अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
6: यू कॅन डू इट लाईक दिस, टेक इट टू द लेफ्ट, यू कॅन डू इट लाईक दॅट, शेक इट टू द राईट.
4: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
7: फील द हीट, फील द किक, फील द पॉवर, फील द पंच.
4: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: शेवटी आता आपण अन्नू मलिक यांच्या संगीत निर्देशनात बॉर्डर या चित्रपटातील सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेली जावेद अख्तर यांची गीतरचना ऐकलीत. या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट विधानसा कार्यक्रम संपला. शेवटी हिंदी चित्रपट विधानसा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. शेवटी प्रसारित करीत आहोत प्रासंगिक हा कार्यक्रम. ऐकूद्याच्या प्रासंगिक या कार्यक्रमात निसर्गाची देण वृक्ष लागवड याविषयी अभिमान खरसाडे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे.
1: श्रोते हो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला पाऊस पडताना दिसत नाहीये. मग पाऊस न पडण्याची कारणं अनेक आहेत. आता एल निनोचं कारण सांगितलं जातं, पण निसर्गात काय असल्यानं पाऊस लवकर पडू शकतो किंवा काय असल्यामुळं पडू शकतो, तर ते म्हणजे झाडं. झाडं असतील तर पावसाचं प्रमाण चांगलं असतं. आज आपण कोकणात पश्चिम महाराष्ट्रात बघतो की झाडं आहेत आणि तिथं पावसाचं प्रमाणही चांगलं आहे. मग आपल्या बीडमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की जे झाडांची निगा राखतं, जगवतं, झाडं लावतं, असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. अभिमान खरसाडे, नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: निसर्गासाठी एक काम करता की झाडं लावता, ही प्रेरणा कशापासून आणि कधी सुरू झाली तुमची?
2: ही प्रेरणा तशी बालपणापासूनच. आणि बालपणी मी ज्यावेळेस पहिली दुसरी लावतो गावच्या शाळेमध्ये, तर त्यावेळेस खूप मोठी झाडं आमच्या गाव परिसरात डोंगरावरती होती. परंतु नंतर मी बीड शहरामध्ये शिकायला आलो आणि थोडंसं गावाकडे दुर्लक्ष झालं. मधला जो 10-15 वर्षाचा कालावधी गेला आणि त्यानंतर मग गावाकडे मी जायला लागलो, तर आपल्या लहानपणी पाहिलेलं वैभव निसर्गाचं ते आता राहिलं नाही. मग ही झाडं नेमकी गेली कुठं हा वारंवार प्रश्न मला पडायचा. आणि तशी एकदा घटना पण झाली होती, ज्यावेळेस दुसरीपर्यंत गावात शाळेत होतो आणि तिसरीला मी बीडमध्ये संस्कार विद्यालयात शिकायला आलो. आणि त्यावेळेस मला गावची इतकी ओढ असायची नाही, तर करमत नसायचं. मग कधी कधी काय करायचो मी की इंटरवलमध्ये एकटाच पायी चलत जायचो गावाकडे. इथून 7 किलोमीटर माझं गाव आहे, म्हणजे बालपणीसुद्धा जायचो मी. आणि मग घरचे बेजार व्हायचे, बेचैन व्हायचे, शाळा सुटली पोरगा कुठे, मग शोधाशोध व्हायची. आणि मी दुपारची शाळा सुटल्यानंतर कुठल्या तरी डोंगरावर जाऊन बसलेलो असायचो. म्हणजे ही ओढ लहानपणापासून होती. पण त्यातली त्यात पुन्हा हे संस्कार जे असतात ना वृक्षप्रेमाचे, निसर्गाचे, बऱ्याचदा आपली जी जुनी माणसं आहेत ना ही फार निसर्गप्रेमी होती. तर तशी आमच्या घरामध्ये आमची आजी ही वृक्षप्रेमी होती, कारण ती झाडांसाठी उपवास धरायची. ती कुठल्या मंदिरात गेली नाही, काही नाही, तिचे 2 उपवास फिक्स असायचे, एक पौर्णिमा आणि एकादशी. तर त्यावेळेस ती सकाळी पाणी पिऊन, एक घोट पाणी पिऊन उपवास सुरू करायची. आणि मग संध्याकाळच्या टायमाला दिवस मावळायला लागला की आम्ही त्यावेळेस लहान लहान 7-8 वर्षाचे होतो, तर ते एक तांब्याभर पाणी घेऊन जायची, एक मिठाचा खडा घेऊन जायची आणि कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या खाली ती अगरबत्ती लावून त्याला ते पाणी वाहून तिथं एक मिठाचा खडा ती एक ठेवायची आणि एक खडा स्वतः ठेवून उपवास सोडायची. आम्ही हे निरीक्षण करायचो ना लहानपणी. मग ते हे करत असताना आम्ही कधी प्रश्न विचारायचो आजीला की तू हे मिठाचा खडा, एखादी गळखडी साखर त्या झाडाला का ठेवती? तर ती काय सांगायची की याच्यामुळं साखर किंवा गुळाचा खडा ठेवल्यावर मुंग्या जमा होतात, मुंगळे जमा होतात आणि मग झाडामध्ये जी काही कीड असते का नाही ती खाऊन टाकतात, मग झाड निरोगी राहतं. बरोबर आहे की नाही? जसं आपण निरोगी असतो ना तसं झाड पण निरोगी राहिलं पाहिजे. मग हे आम्ही नुसतं ऐकायचो त्यावेळेस, असं काही वाटत नव्हतं. नंतर ती आम्हाला नेहमी सांगायची की गावची वाट असेल, शेतातला रस्ता असेल, त्याच्यावर लघवी कधी करायची नाही, रस्त्यावरती कधी घाण करायची नाही. मग हे आम्ही विचारायचो का नाही करायची, तर ती म्हणायची की वाट ही आपली आई असते आणि मग आपण आईच्या ह्याच्यावरती लघवी नाही करायला पाहिजे, घाण नाही करायला पाहिजे. मग ती एक आम्हाला सवय लागली. आता आपण जर बघितलं ना, आता आजकाल कुठल्या गावात प्रवेश करताना नाक दाबून जावं लागतं, संस्कार राहिले नाहीत आणि जुन्या माणसाचं आपण ऐकलं नाही, त्याच्यामुळं आपली गावं घाण झाली, जुनं वैभव आपलं आपल्यापासून लांब गेलं. जुनी माणसं अडाणी निश्चित होती, परंतु त्यांना प्रकृतीचं चांगलं ज्ञान होतं आणि ते ती जपत होते आणि जगत होते. आज राहिलं नाही ती, बरोबर का? त्याचे परिणाम आपण भोगतोय.
1: मग

0: ज्यावेळी आता तुम्ही म्हणताय लहानपणापासून म्हणजे आजीनं तुमच्या खरे संस्कार तुमच्या मनावर रुजवले की झाडं लावली पाहिजेत, मग ही जी झाडांची तुम्ही मोठेपणी म्हणजे एक संस्था निर्माण केली, झाडं लावायला सुरुवात केली, ती नेमकी कधीपासून आणि कोणती संस्था?
1: संस्था तर अलीकडं सुरू झाली, समजा 2019-20 तिचं मुहूर्तमेढ रोवली गेली, पण खरी संस्था अस्तित्वात आली 2021 शिवराई या नावानं. आणि ती शिवराई उभा राहण्यामागे फार मोठे घटना येतात, कारण शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही कुया वगैरे लिंबुळ्या लावायचो, पण ते लावायचो पुन्हा शाळेमध्ये आलं की पुन्हा झाडाकडं डोंगराकडं दुर्लक्ष व्हायचं, मग ती काय झाडं जगत नव्हती. ही सल अनेक वर्ष हृदयामध्ये होतीच. आणि दुसरी गोष्ट की पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण, त्यामुळं बी गावाकडे इच्छा असून काही करता आलं नाही. मग आम्ही काय करायचो की बुवा शेतामध्ये झाडं लावायचो, बांधावरती झाडं लावायचो, मामाच्या गावाला गेलो लाव झाडं, पाहुण्याच्या गावाला गेलो लाव झाडं, कुठे जिथं जाईल तिथं लावायचं काम करायचं. परंतु प्रश्न असा व्हायचा की जवळचीच माणसं ती झाडं उपटून टाकायचे, तोडून टाकायचे, ह्याने रान पडतं, अशी वेगवेगळी कारणं हे करायचे. एकदा तर मी 800 पेरूचे झाडं माझ्या शेतात लावले, आणि विशेष म्हणजे तिथं कुठली पाईपलाईनची सोय नव्हती, कुठलं पाण्याची सोय नव्हती, मग मी ते पाणी शेंदून विहिरीतून ती बाग जगवण्याचा प्रयत्न करायचो. मग आमच्या वडिलांनी काय केलं, म्हणले आता हे पेरू नका, कधी मोठे व्हायचे, कधी उत्पन्न यायचं, इथं आपल्याला बाकीचे पिकं घ्यायचेत. आणि मग मी एक दिवस घरी बीडला आल्यानंतर आमच्या वडिलांनी नांगूर घालून ती झाडं मोडून टाकली. त्यावेळेस खूप मोठं दुःख झालं मला की आपल्या घरचे तर आपल्याला झाडं लावू देत नाहीत. म्हणजे झाडांचा संघर्ष हा बाहेरचा तर वेगळाच, पण घरामधून सुद्धा झाला. आणि त्याच्यानंतर मग 2018-19 आम्ही एक अभियान सुरू केलं की हे जे वयस्कर माणसं आहेत त्यांना पर्यावरण सांगून उपयोग नाही, आपण हे जसं आपल्या मनामध्ये लहानपणी बिंबलं रुजलं तसं आपण लहान मुलावरती ते रुजवण्याचा प्रयत्न करू. मग लहान मुलं कुठे आहेत तर आपण शाळेमध्ये जाऊ, आणि शाळेमध्ये जाऊन त्या मुलावरती पर्यावरणाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करू. आणि मग आम्ही त्यावेळेस सृष्टी संवर्धन आणि पर्यावरण संकल्प अभियान सुरू केलं. मग हे अभियान सुरू करण्यासाठी मला प्रेरित केलं प्राचार्य PB सावंत सर आणि प्राचार्य मोहन परजणे सर की वा तुला जर हे काम करायचं असेल तर तू लहान मुलांमध्ये जा. मग त्यावेळेस आम्ही 150 शाळा फिरलो आणि जवळपास 1.5 लाख मुलांच्या सोबत त्यावेळेस संवाद साधायचा प्रसंग आला. आणि मग ते पर्यावरण जागरण करत असताना काही शाळांनी, जिल्हा परिषद शाळा किंवा प्राथमिक शाळा, त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या पण शाळेत या, माध्यमिक शाळेत तर जातात पण प्राथमिकमध्ये पण या. पण 1-2 शाळा केल्यानंतर माझ्या असं गोष्ट लक्षात आली की लहान पोरांना पर्यावरण हे अवजड, पर्यावरण समजणं मुश्किल आहे, त्यांना गोष्टी स्वरूपात पर्यावरण पाहिजे. आणि मग त्यावेळेस मी निसर्गाचं देणं नावाची बालकथा संग्रह लिहिला, 1-20 छापून आणला. आणि मग तिथं त्या शाळेमध्ये त्या पर्यावरणाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, कथेतून पर्यावरण सांगायला सुरुवात केली. आणि त्यांनी त्या मुलांनी आपल्या शेतातलं झाड कसं सांभाळावं ती सांभाळण्यासाठी त्या कथा तशा निर्माण केल्या. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही शाळा करत होतो. आणि ते करत असताना मग कोरोना आला आपल्याकडे, लॉकडाऊनची परिस्थिती आली. मग लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आमचं ते अभियान बंद पडलं. परंतु हे अभियान करत असताना एक फार महत्त्वपूर्ण घटना घडली की ज्याच्यातून मला दिशा मिळाली. एका मुलानं मला एका शाळेवरती प्रश्न विचारला की तुम्ही सगळं सांगता, तुम्ही झाडं लावता, बिया लावता, हे मान्य आहे, परंतु तुम्ही अशी एखादी वनराई तयार केलेली आहे का की जी वनराई पाहण्यासाठी आम्ही आलो तर पाहायला मिळेल? तर त्यावेळेस फार मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला, कारण आपण तर झाडं कुठंही लावतोय, म्हणजे असं काही ठरलेली जागा नाही, आणि ही लहान मुलं आल्यानंतर आपण दाखवणार नेमकं काय? तर त्यावेळेस म्हटलं की लहान मुलांना दाखवण्यासाठी आपण एखादा असं वन प्रकल्प तयार करणं गरजेचं आहे. आणि मग त्या प्रकल्पाला कोरोनाच्या पिरियडमध्ये सुरुवात करावी असं मला वाटलं. आणि मग ते जागा पाहण्यासाठी माझे जे शिक्षक आहेत, वर्ग शिक्षक शाळेतले, त्यांना मी एकदा घेऊन गेलो ते जागा बघायला की सर, म्हटलं की या डोंगरावरती आपल्याला झाडं लावायची आणि ही जागा आपल्याला कशी वाटेल? तर ते 5 खूप हसले ते. मग हसल्यानंतर मला खजील वाटलं की याला आपण झाडं लावायचं सांगतोय तर हसतायत. मग नंतर 2 शांत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे अभिमान, तुला झाडं लावायचे तर जागा अशी निवड की तिथं झाडं जगतील, खडकावरती गवत

नीट येत नाही, तू तिथं झाडं लावायचं करतो म्हणल्यानंतर किती वेंदळ्यासारखं काम आहे. मग मी थोडंसं इरस निर्माण झाली, म्हणलं सर हसले चांगली गोष्ट आहे पण झाडे मी इथंच लावणार. आणि दुसऱ्या दिवशी कुदळ फावडं घेऊन मी त्या तिथं काम करायला सुरुवात केली. आणि 25 मार्च 2019-20 मला वाटतं कोरोनाचं पहिलं लॉकडाऊन पडलं, मार्च एप्रिल मे जाऊ दिला आणि मेच्या एंडला मी ते काम सुरू केलं. जूनचा 2-3 पाऊस होईपर्यंत नुसते खड्डे खोदून ठेवायचे. मग ते खड्डे खोदून ठेवण्यासाठी त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये बाहेर रस्त्यावरती गाडी येऊ देत नव्हते, माणूस फिरू देत नव्हते. आणि मग मी काय करायचो की बीडमधून एक पाण्याची बाटली पिशवी आणि त्या पिशवीमध्ये आपला दुपारचा डब्बा असं घेऊन बीडवरून बिंदुसरा नदीच्या पात्रातून खजाना विहिरीपर्यंत जायचो. खजाना विहिरीपासून मग आमचा गावचा फाटा लागला की तिथून डोंगरा डोंगरानं चालत आमच्या पॉईंटला जायचो आणि मग तिथं खड्डे खोदत बसायचो आणि पुन्हा संध्याकाळी 5-5:30 चालत यायचो. असं 7 किलोमीटर जाणं आणि 7 किलोमीटर येणं कोरोनाच्या पिरियडमध्ये मी केलं. 2 महिने खड्डे खोदून ठेवले. पाऊस पडल्यानंतर तिथं पहिल्यांदा 70 झाडं लावली आणि 70 झाडं लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते झाडं गायब झाली. एकही झाड राहिलं नाही. काही शेळ्यानं खाल्ले, काही लहान मुलांना उपटून नेले जनावराकडच्या शेळ्यामागच्या मुलांनी. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर झाडं आपले नाहीत. वाईट वाटलं की यार आपण झाडं लावायला सुरुवात केली पण झाडं तर नाही आहेत तिथे. म्हटलं ठीक आहे अजून लावू आपण. दुसऱ्या दिवशी 50 झाडं लावली. मग 50 मधली कमीत कमी 10-5 दिसली मला दुसऱ्या दिवशी, परंतु गेलेलीच होती जवळपास 80-90% झाडं. मग मी उद्विग्न झालो आणि ती पोस्ट फेसबुकला टाकली, व्हॉट्सॲपला टाकली. मग आमच्या वर्गमित्रांनी ती पोस्ट पाहिली आणि त्यांनी सांगितलं की झाडं अशी जगत नसतात, झाडांना जगवायचं असेल तर त्यांना संरक्षण पाहिजे आणि तुम्ही ज्या गायरणामध्ये सरकारी डोंगरावरती सार्वजनिक ठिकाणी लावताय तिथं तर जनावरांची शेळ्यांची संख्या फार मोठी, तिथं कशी झाडं जगतील, तिथं संरक्षण करा म्हटलं. मग संरक्षण करा म्हणल्यानंतर त्याला संरक्षणाला आपल्याकडं कंपाऊंड करण्यासाठी फेन्सिंग करण्यासाठी कुठं पैसे आहेत, आधीच व्यवसाय धंदे बंद त्या कोरोना पिरियडमध्ये. आणि मग माझ्या वर्गमित्रांनी मला 14,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून त्यावेळेस दिले. मग त्यामधून एक काटे तार विकत आणली, 4 बंडल आले आणि त्यामध्ये पुन्हा ते बल्ल्या घेतल्या काही रोवण्यासाठी. तर ते सगळं डोंगराच्या पायथ्याशी आणून टाकलं रिक्षानी, कारण त्यावेळेस कसं होतं लॉकडाऊन आपलं की थोडी सूट होती की दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी 1-2 तास उघडायचं, त्या पिरियडमध्ये दुकानं उघडायची. त्यावेळेस ते नेऊन ठेवलेलं होतं, परंतु नेऊन ठेवल्यानंतर वरी डोंगरावरती चढायला रस्ता नव्हता, गाडी जात नव्हती, 2-व्हीलर जात नव्हती. आणि रोजाने माणूस लावा तो म्हणायचा की हे काटेतारीचे ते टोचतं म्हणले आणि मग ते रक्त वगैरे निघतं म्हणले, त्याला कोणी आम्ही हात लावू देऊ शकत नाही, तुम्ही पैसे दिले तरी आम्ही नेणार नाहीत. मग 2-3 दिवस झाले नेणार कोण, नेणं तर भाग आहे. मग शेवटी एक बोंदरी घेतली, खांद्यावर टाकली आणि मग मीच ते नेहायला सुरुवात केली. खूप टोचलं, मग मी काय करायचो, 4 पावलं चाललं की खाली टाकून द्यायचो, पुन्हा खांद्यावर घ्यायचो, पुन्हा टाकून घ्यायचो, असं बसत उठत पहिल्या दिवशी अख्ख्या दिवसभरात 1 बंडल वरी नेऊन ठेवलं मी फक्त. मग दुसऱ्या दिवशी खांदा दुखत होता, रक्त निघत होतं, परंतु इरस होती आणि हे आपल्याला करायचंच हे ध्येय होतं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 बंडल नेऊन ठेवलं, तिसऱ्या दिवशी तिसरं. मग आता नेऊन ठेवल्यानंतर पुन्हा मी रोज 20 ते दर खोदायचो लाकडं रावण्यासाठी, ते तार ओढण्यासाठी. मग ते एवढे झाल्याशिवाय खाली येतच नव्हतो. आणि ते खोदत असताना अशी घटना झाली की माझ्या वडिलांना अशक्तपणा आला, डिसेंट्री असेल किंवा कोरोनाचा पिरियड होता. आणि मी गेल्यानंतर वरी डोंगरावरती गेल्यानंतर ते वडिलांची हालत बेकार झाली. आमच्या आईवरी बोलवायला आली आणि म्हटले की तुझ्या वडिलांचं दुखतं आहे, तू दवाखान्यात घेऊन त्याला ॲडमिट कर. मी एवढा निष्ठूर झालेलो होतो त्या झाडाच्या प्रेमापोटी की मी म्हटलं की माझं काम संपल्याशिवाय मी खाली येणार नाही आणि मी काम संपल्यावरच घेऊन जाणार. मग ते आमची आई रडायला लागली की वा हे काय वेडा झाला आहे आता हे असं. तर मी असं ठरवलं होतं की वडील म्हणजे जाऊ कुणी हो, पण मी हे काम जे आहे तर ते मी सोडणार नाही. माझ्या कामात कुठलाही व्यत्यय आला तरी मी सोडणार नाही. कठीण प्रसंग होता तो. आणि शेवटी सगळ्यांनी मला त्यावेळेस दुषणं दिली, परंतु मी माझं काम संपल्यानंतरच 6 वाजता खाली आलो डोंगराच्या पायथ्याशी आणि मग वडिलांना घेऊन रिक्षा करून मी ॲडमिट केलं. तो एक प्रसंग झाला. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस झाडं लावायला सुरुवात केली ती म्हणजे ते फेन्सिंग वगैरे लावून झाली सगळी, तर फेन्सिंग लावताना ती उडून अंगावरती यायची, हातावरती यायची, हातातून रक्त यायचं. पण ती 1.5 एकरला फेन्सिंग मी लावली सगळी. लावल्यानंतर

0: वेगानं झाडं लावायला सुरुवात केली. म्हणजे त्या वर्षी संकट अशी आली की बूच नावाचं झाड असतं, ते उलट्या दांड्याचं उंच जातं आणि त्याचा फार सुगंध असतो. तर ते सावंत सर मला म्हटले किंवा ती झाडं आपल्या बीडमुळे शहरामध्ये भरपूर होती म्हटले, आणि ती इंग्रज काळामधली निजाम काळातली होती, आपल्या पूर्ण नगर रोडला इकडं शहरामध्ये होती. आणि मलाही वाटलं की आपण शाळेत जाताना खूप सुगंध यायचा त्या झाडांचा, तर ती झाडं शोध म्हणेन ती लाव म्हणले. मग नर्सरीत चौकशी केली, ती झाडं नव्हती. मग मी आपलं शोधीत बसायचो ह्याची रोपं कुठं मिळतील, परंतु मी शोधली, दुडडेरीमध्ये खूप रोपं उगवलेली होती बार्शनाक्यावर, म्हटलं आपल्याच गावच्या रस्त्यावर आहेत. आणि त्या दिवशी सकाळी सकाळी पाऊस येत होता, साडेसात वाजता, आणि ती पावसामध्ये ती रोपं उपटली आणि म्हटलं आता पावसात लागतील चांगली. चांगली 100 एक रोपं मी घेतली ती सोबत, आणि गाडीवरती मागं बांधली टू व्हीलरवरती आणि डोंगरावरती घेऊन गेलो. पण मला त्या दिवशी उदास वाटत होतं की कायतरी आज जरा व्यवस्थित दिवस नाही, आणि मी दुपार झाली असेल, झाडं लावलेली होती, जेवण केलेलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि ज्या प्रेरणा ज्या माणसाने दिली ती की मला ह्या क्षेत्रातमध्ये काम कर, हे कर, तर त्या सावंत सरनी, विशेष म्हणजे की सायलेंट स्प्रिंग नावाचं एक अमेरिकेतलं पुस्तक होतं की जे पहिलं पर्यावरण वर्णावरती प्रसिद्ध झालं, तर ते पुस्तक वाचण्याचा मला त्यावेळेस मला सल्ला दिलता त्यांनी. तर ते मला इंग्रजी काय व्यवस्थित वाचता येत नव्हतं, ॲमेझॉनवरून त्यांनी मागविलं आणि ते रोज एक पान त्या पुस्तकाचं ट्रान्सलेट करायचे, मला वाचायला द्यायची, म्हणजे असं माझ्यामध्ये त्यांनी पर्यावरणाविषयक विचार रुजविला होता. आणि मला दुपारी बातमी मिळाली 2:30 वाजता, जेवण वगैरे केलेलं नव्हतं, किंवा सर गेले म्हणून, बरोबर का. तर मी म्हटलं किंवा आपले जरी किती श्रद्धा असली, प्रेरणा जरी असली, तर आलेला माणूस जाणारच आहे, निसर्गाचा प्रकृतीचा नियम आहे. परंतु जाणाऱ्या माणसासाठी आपले काम, आपलं कार्य अपूर्ण नाही ठेवायचं, कारण आपल्याला पुढची पिढी जगवायची आणि त्यांच्यासाठी काम करायचं. तर मी एका म्हणजे डोळ्यातून रडत होतो आणि दुसऱ्या बाजूनं ते खड्डे खोदत होतो आणि ते एक एक रोप लावत होतो. म्हणजे द्विधावस्था अशी होती माझी, म्हणजे काय म्हणा त्याला, कर्म म्हणा किंवा धार्मिक कार्य म्हणा. कारण जर मी ते रोपं तिथं तसेच टाकून आलो असतो, बरोबर का, तर मला त्यांचा अंत्यविधी घटला असता,
1: बरोबर.
0: परंतु तिथं उरलेले 70-80 झाडं मेले असते. म्हणजे एक गेलेल्या जीवाच्या दर्शनासाठी मग 80 जीवांचा जीव गेला असता त्या रोपांचा. मग ती एक भावना मला निर्माण झाली की ते गेलेले गेलेत, पण ह्या 80 जीवांचं काय, कारण दुसऱ्या दिवशी जगणार नाहीत ना, कारण ती उपटून आणलेली आहेत, बरोबर का. मग मी काय केलं की मी अंत्यविधीला नाही गेलो, आधी ती रोपं लावली सगळी आणि मग 7-7:30 घरी आलो, आंघोळ केली, बोर झालेलो होतो आणि कुठंच गेलो नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग नंतर त्यांच्या घरी भेटायला गेलो आणि भेटून गेल्यानंतर पुन्हा झाडं लावायला गेलो. मग अशा परिस्थितीमध्ये मी ती शिवराई एक एक झाड करून जगवत होतो. परंतु पुन्हा संकट काय तिथं संपलेलं नव्हतं, दुसरं वर्ष सुरू झालेलं होतं, म्हणजे दुसरं वर्ष नाही, पहिलं वर्ष होतं, उन्हाळा लागलेला होता आणि पावसाळ्यामध्ये आपले झाडं जिवंत दिसत होती. फेब्रुवारी मार्चमध्ये ते एक एक झाडांचं पानं गळायला सुरुवात झाली, कारण झाड काय करतं, त्याला पाणी कमी पडायला लागले की पानगळ करतं. तर मी म्हटलं की हिरवीगार झाडांची पानं कमी व्हायला लागले, आता ह्यांना पाण्याची गरज आहे. परंतु पाणी तर नव्हतं ना डोंगरावरती कुठवलं पाणी, आणि मग ते डोंगरातली आर्द्रता गवत सगळं वाळलं, मग पाणी तर देणं भाग होतं. मग आपण एवढ्या संकटातून लावलेली झाडं नाही जगली तर मग कसं करायचं. मग मी काय केलं की त्यावेळेस मग खालून पायथ्यावरून, पायथा सरासरी नाही म्हटलं तरी 200-300 मीटर असेल पायथा त्या झाडापर्यंतचा, तर तिथून मग पायथ्याला माझं घर म्हणजे घरच होतं, आई वडील राहतात गावाकडे, मग तिथून 20 लिटरचं कॅन खांद्यावरती घ्यायचं, चढायचं, जायचं आणि मग गेल्यानंतर त्या झाडांना पाणी द्यायचो. पण पाणी दिल्यानंतर काय व्हायचं, त्या खडकामधून त्या भेगातून ते पाणी टाकल्याबरोबर जायचं. मग तुम्ही 2 लिटर टाका, 5 लिटर टाका. मग म्हटलं की अरे आपण इतकं झाडाला पाणी देऊन उपयोग काय, कारण ते झाडांना त्याचं काही मिळतच नाही. मग दुसऱ्या दिवशी आयडिया सुचली की आपण बिस्लरीच्या बाटलीचा प्रयोग करू ठिबक. मग मी धाब्यावरून ते कपोतं भरून बिस्लरीच्या बाटल्या रोज न्यायला सुरुवात केली. मग गावातली लोकं ते बिस्लरीच्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करताना म्हटल्यानंतर काही बाया बापडे म्हणायचे, आता हे पूर्ण पागल झालं आहे म्हणले, की जाते डोंगरावरती कोरोनापासून म्हटले, एकटं बसून थोडासा परिणाम झाला असेल, खड्डे खोदतं झाड लावते, ती शेळ्या खात्यात तरी लावते.

होते, आता तर म्हणले बिसलं ते प्लास्टिकच्या बाटल्याच घेऊन आले. मी कोणाकडे लक्ष देत नव्हतो, मी माझ्या कामात व्यस्त होतो, कारण मी त्यांच्यासाठी जर वेळ दिला तर माझं काम त्या दिवशी पूर्ण होणार नाही. मग ते बाटल्याला मी सुईनं बोळ पाडलं आणि एकेका झाडाच्या बुडात ठेवल्या, आणि मग ते 20 लिटरचं कॅन नेलेलं 20 झाडाला द्यायचं, पुन्हा खाली यायचं, पुन्हा पाणी न्यायचं. असे त्या वर्षी 150 झाडं मी जगवण्याचा प्रयत्न केला. 150 मधले 10-5 गेलेच तरी मी, पण दुसऱ्या वर्षीचा पावसाळा येईपर्यंत ती जगली. मग ती कमीत कमी त्यांनी जीव धरला याच्यात मला आनंद होता. मग इकडून तिकडून त्यांनी जीव धरला, त्यांना पुन्हा नवीन पालवी फुटायला लागली की जी काटेतार होती त्यामधून लहान लहान करडा आतमध्ये शेळ्याची यायची, काही वन गाई उडी मारून आतमध्ये यायच्या, आणि ती राहिलेल्या झाडांची पुन्हा नवीन पालवी फुटलेली खाऊन घ्यायच्या. म्हटलं की हे काय पूर्ण सोल्युशन नाही आहे झाडाचं संरक्षणाचं, आपण ह्याला फेन्सिंग केली पाहिजे परमनंट. मग आता एवढी मोठी फेन्सिंगला पुन्हा पैसे लागणार, कारण काटेतारीपेक्षा जास्त लागणार. तर मग मला वाटतं 23-25 हजार रुपये पुन्हा वर्गमित्रांनी कॉन्ट्रीब्युशन करून दिले. देवराय नावाचा ग्रुप म्हणला की तुम्ही फेन्सिंगसाठी जाळ्या कुठूनही जमा करा, परंतु त्यासाठी लागणारे जे पोल आहेत ते आम्ही देऊ. मग त्यांनी मला वाटतं 25-27 पोल दिले मला, बाकीचे लाकडी पोलवरती लाकडी बल्ल्यावरती भागवलं काम. आणि मग नंतर मी आवाहन केलं की ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी वाढदिवस साजरा करायला इथं या, मला एक ती ट्रीगार्ड्सच्या किमतीमध्ये ते बंडल येतं ते बंडल द्या, ते 50 फुटाचं असतं. मग ते असं काही वाढदिवसाचे बंडल केले. मग नंतर मी काय केलं की पुण्यतिथी आहे तुमच्या, त्यानिमित्त मला बंडल द्या, असे काही 4-5 जमा झाले. मग नंतर झाडांची भिशी नावाचा इथला ग्रुप आहे, त्यांनी म्हणले आम्ही तुम्हाला 4-2 बंडल देऊ. तुमच्या पाण्यासाठी तुम्ही म्हणले चर खोदा तिथं वरी डोंगरावरतीच, तुम्ही खालून पायथ्यावरून पाणी नका देऊ म्हटले, ते फार तुम्हाला म्हणजे त्रास होतो आहे, तर तुम्ही तिथं चर खोदा, त्याच्यावरती कापड टाका आणि पावसाचं पाणी तिथं साठवा, आणि ते साठविलेलं पाणी तुम्हाला पुन्हा 1-2 महिने वापरता येईल. मग त्यांनी त्यासाठी सहकार्य केलं. आणि मग हे करत असताना प्रश्न आणखीन एक आहे की माझ्याकडे मोटरसायकल नव्हती, मी चालत जायचो इथून गावाकडे वहिले 1 वर्षभर. तर मग एक मित्र म्हटला की तुझे कष्ट काय मला पाहवत नाहीत, तुला झाडाला पाणी देण्यासाठी गाडी लागते, सामान नेण्यासाठी गाडी लागते, झाडांची रोपं नेण्यासाठी गाडी नेते, हे कुठवर वजं वाहणार तू, तू एक काम कर म्हटले, किंवा माझ्याकडे एक जुनी 2-व्हीलर पडलेली आहे जुनी, तुला देऊन टाकतो, तिला दुरुस्त कर. म्हणलं दुरुस्त करायला माझ्याकडे कुठं पैसे आहेत, ते फेन्सिंग करायला म्हणलं मी ते क्रॉप लोन घेतलं म्हणलं, त्याचंच मला अजून फेडणं झालं नाही ते बँकेचं. आणि काय झालं की ह्या झाडाच्या प्रेमामध्ये माझा व्यवसाय होता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, ते पूर्ण बंद पडलं. हळूहळू कॉम्प्युटरचं मेंटेनन्स निघलं, ते दुरुस्त करायला पैसे नव्हते, म्हणजे व्यवसाय पूर्ण बंद होऊन गेला त्या कोरोनामध्ये. आणि नंतरही चालू करायचं काही हे राहिलं नाही, आणि पुन्हा झाडामध्ये खर्च व्हायला लागला, रोज जाणं येणं, पुन्हा लोक बोलवायचे की आमच्याकडे लेक्चर द्यायला या, शाळेवरती या. मग ते एसटीला पैसे नसायचे, रिक्षाला पैसे नसायचे, पण कुणीतरी आपलं दिनेश लिंबेकरांसारखा माणूस होता की त्यांनी ते आमच्या झाडांच्या बाटलीचं बातमी छापली होती, त्यामुळं लोकांपर्यंत ती बा गेलं तर किंवा वृक्षप्रेमी आहे. मग कुणीतरी तिकिटाची सोय करायचं आमच्याकडे, मग असं खर्च चालत राहिला. म्हणजे मी काम करीत राहिलो, लोक सहकार्य करीत राहिले, नसेल त्यावेळेस आपलं पायपीट करायची, कोणाला तक्रार करायची नाही, जसं असेल तसं वेळ भागवित आम्ही हे करत होतो. मग त्यांनी ती 2-व्हीलर दिली. मग आमची मैत्रीण होती एक, वर्ग मैत्रीण संयोगिता गिराम, तिने ते दुरुस्त करायला पैसे पाठवून दिले, म्हणजे दुरुस्त करणं वापर म्हटले, असं दोघा जणांनी ती गाडीची सोय केली. मग जाण्यायेण्याची सोय झाली माझी. मग त्या झाडावरती मी एवढा व्यापून गेलो तिथून पुढं. मग ते फेन्सिंगचं बी हळूहळू 2 वर्षात पूर्ण कंपाऊंड होत आलं. आज 3.5 एकरला कंपाऊंड आहे, त्यामध्ये 2000 झाडं जगतायत, आज जगलेली आहेत पूर्ण, 4 वर्ष कंप्लीट होऊन गेलेली आहेत. आणि त्या झाडांची हाईट 6 फूट 7 फूट झालेली आहेत. आणि मग ही घटना होत असतानाच आणखीन एक झालं की आपल्याकडं सयाजी शिंदेंचं वृक्ष संमेलन झालं होतं. त्या वृक्ष संमेलनामध्ये आपल्या बीडला DFO होते अमोल सातपुते साहेब, त्यांचा आणि माझा संपर्क आला. आणि त्या संमेलनाच्या निमित्तानं त्यांनी एक असंच प्रबोधन शिबिर ठेवलं होतं त्यांच्या स्टाफसाठी. आणि आम्ही वृक्षप्रेमी आणि पक्षीप्रेमी असतील ते वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं बोललेली होती लेक्चर देण्यासाठी तिथं, तुमचे अनुभव सांगा. आणि एक आम्हाला मदत म्हणून त्यांनी काय केलं की कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाला एक बंद पाकिट दिलं मानधन म्हणून. तर मला ते वाईट वाटलं पाकिट घेताना, कारण आपण सेवा म्हणून करतो आहे तर हे पैशामध्ये मोजता येत नाही. आणि मग ते म्हटलं सर मला नको म्हटलं, हे मला झाडांनी इतकं शिकवलं आहे की त्यांचं ऋण फेडता येत नाही, कारण माझ्याकडे जे काही नॉलेज आज आलेले त्यांच्या सानिध्यात राहून

त्यांच्यामुळे आलेले, तर मी त्याचे पैसे घेऊ शकत नाही. तर त्यावेळेस त्यांना ते खूप चांगलं वाटलं आणि म्हणले भविष्यात जर माझी काही गरज पडली तर मला येऊन भेट. मी काही गेलो नाही भेटायला, पण महिना दीड महिना झाल्यानंतर त्यांनीच फोन केला आणि या म्हटले तुमचं काय चाललं आहे काय नाही सांग. आणि ते फेसबुकवरून त्याच्यावरून ते पाहत होते, मग ते हाताला आलेले फोड, अंगाचं निघलेलं रक्त, त्यांना खूप वाईट वाटलं ते फोटो वगैरे बघून. आणि मग म्हणले की वा तुमच्या गावाकडे मी काहीतरी करतो म्हणले. तर मग तुम्ही का सांगा म्हणले काहीतरी काय करायला अपेक्षित आहे. तर म्हणले आमच्याकडं म्हणजे आम्ही त्या क्षेत्रातच काम करतो आहे झाडासाठी सामाजिकसाठी आम्ही करू शकतो म्हणले. तुम्ही एक एक झाड किती दिवस लावणार, हां तुम्हाला खर्च आहे पुन्हा त्यात सही करायला, आमच्याकडे शासनामार्फत करता येईल. तर मी त्यांना सांगितलं की वा तुम्ही सयाजी शिंदेंना जसं घनवन तयार करून दिलं ना तसं मला पण द्या. म्हणले ठीक आहे. म्हणले मग आपण काय करू म्हणले, त्यांचं 20 गुंठ्याचं आहे म्हणले, आपण एक एक खर्च करू म्हणले तुम्हाला. मी खुश झालो. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टाफची माणसं पाठवली, जा म्हणले डोंगर ह्यांचा फिरून या आणि पॉईंट गाठा. आणि सगळं दिवसभर डोंगर फिरल्यानंतर संध्याकाळी त्यांचा स्टाफ म्हटला की अशी एकही जागा नाही की जिथं झाडं लावता येतील. तिथं म्हणले आपल्याला गट पद्धतीनं म्हणजे विरळ झाडं लावणं सुद्धा शक्य नाही म्हणले. आणि तिथं घनवन काय करणार म्हणले, सगळा खडक आहे मुरुम आहे आणि पाण्याची सोय नाही म्हणले, तिथं जवळ पाण्याचा स्तोत्र नाही, तिथं घनवन करणं शक्य नाही म्हणले. मग साहेब पण नाराज झाले, मी पण नाराज झालो. 2-3 दिवसानंतर पुन्हा त्यांना काय आठवण आली काय नाही, त्यांनी पुन्हा पाहणी करण्यासाठी माणसं पाठवली. नाही म्हणले आपल्याला 100% करायचं म्हणले, तिथं काही असो आणि तिथं करायचं आहे. तर मग ते स्टाफ म्हणले वा कसं करावं म्हणले, वा तिथं म्हणजे मातीचा भाग नाही, खडक आहे, मोठमोठाल्या बाली येतात. मग शेवटी काय झालं, एक जागा आम्हाला पसंत पडली. म्हणले थोडंफार इथं म्हणजे डागडुजी करून सफाई करून करता येईल, तर मग म्हणले इथं करू. मग म्हणले आता तुम्हाला ग्रामपंचायतची म्हणले ना हरकत आणावं लागेल, कारण त्याशिवाय आम्हाला शासनाकडं हे करता येत नाही म्हणले. कागदपत्र आणा म्हणले तुम्ही तिथले. आता गावातलं राजकारण कसं असतं आम्ही कधी अनुभवलेलं नसतो. सरळ गेलो होतो वगैरे सरपंचाला म्हटलं ते झाड लावायचे बाबा आपल्याला देणार ना हरकत. आता त्यांनी थोडंसं 2-4 दिवस टाळलं. मग नंतर गावातले जे सुशिक्षित पोर आहेत त्यांना म्हटलं बघा म्हणलं मी तिथं झाडं लावली, तर आता इथं लावले तर काय वाईट आहे का. आणि तिथं आजूबाजूला मंदिराचा एरिया आहे, जवळ खजाना विहीर आहे आणि खजाना विहिरीपासून ते लय झालं 200-300 मीटरवरतीच आहे म्हणलं, पर्यटन स्थळ होऊ शकतं, लोक शहरातली येऊन राहू शकतात आणि असे नाहीतरी जवळ असल्यामुळं तिथला लोक डोंगर खोदायला लागलेत आपण करू. तर मग ते म्हटले की ठीक आहे म्हणले तुला ना हरकत देऊन टाकू म्हणले. तिथले दिलं त्याने मला घरी आणून. तर तिथं ते काही झोपड्या होत्या तिथं अतिक्रमण केलेल्या, त्यांनी ते अतिक्रमण काढून टाकलं सगळं केलं आणि मग तिथं झाडं लावायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की संघर्ष खूप मोठा आहे. मग त्यांनी वनविभागाची पहिली टेलिफिल्म माझ्यावरती कास्ट केली तिथं झाडं लावताना घनवनाची. ते म्हणजे त्यांनी केली, मला पण माहीत पण नव्हतं, परंतु खरं क्रेडिट त्यांचं होतं. पण त्यांनी श्रेय माझ्या पत्रात टाकलं ते बरोबर का, तिथं हिरो मला केलं. तर त्यांच्यामुळं त्या सातपुते साहेबांमुळं तिथं 12,000 झाडं झाली, म्हणजे लागवड झाली बरं का. मग पाणी तिथं नाही आहे सोर्स, तिथं एक त्यांनी शेत तलाव खोदला, पैसे कमी पडले शासनाचे. मग त्यांनी कर्मचाऱ्यांकडून कॉन्ट्रीब्युशन केलं आणि तिथं ते केलं. मग प्रश्न तिथं नाही संपला की साहेब असा सोहायला. मग त्यांनी ते टँकर वगैरे सुरुवातीला लावले, पण टँकर किती पाठवणार त्यांच्या खिशातून वगैरे खर्च करून. मग काहीतरी परमनंट सोर्स पाहिजे स्वतः. आणि मग नंतर आम्ही तिथून एक विहीर खजाना विहीरच्या अलीकडली ॲक्वायरी केली. त्या माणसाला एक ठरवलं की तुला महिन्याला टँकरचा आमचा एवढा खर्च होतो आहे, त्यांनी सगळं कॉन्ट्रीब्युशन किती होतं आहे ते कॅल्क्युलेशन केलं. आणि त्या माणसाला सांगितलं की तुझ्या विहिरीचं पाणी आम्हाला उन्हाळ्यात देत जा बरं का. म्हणजे कदाचित त्यांना ते लक्षात आलं की मी किती दिवस या ठिकाणी राहील आणि मग मी जर उद्याच बदलून गेलो तर झाडं सुकतील हे म्हणून त्यांनी ते पूर्ण नियोजन केलं. मला सांगितलं ते विहिरीत कुठल्या पाणी ती बघू म्हणले, त्याला ठरवून टाक. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं माहिती का, की ते जाड इंचीच्या पाईपलाईन वेगवेगळ्या ठिकाणून पार, तुम्हाला सांगतो माजलगावपासून ते आष्टी पाटोद्यापासून त्या संकलित केल्या, कारण इथं तेवढ्या जाड मिळत नव्हत्या. सकाळी खोदायला सुरुवात केली आणि संध्याकाळी 5 वाजता डोंगरावरती पाणी त्यांनी नेलं एका दिवसात बरं का. आणि मग ती सोय केली आणि पुन्हा कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांनी. आणि त्यांनी मला सांगितलं की पुढच्या 3 वर्षाचे पैसे मी ह्यांना देऊन टाकलेले कोणाला, त्या पाण्यावाल्याला. आता काही तुम्हाला चिंता नाही, एकही झाड जळणार नाही, कारण मी उद्याच्याला माझी बदली झाली तरी तो कोण देणार आहे, पुढचा अधिकारी येईल कसा येईल सांगता येत नाही आणि तो तुम्हाला सहकार्य करील ह्याची काही गॅरंटी नाही.
बरोबर आहे का?

0: आणि योगायोग तसाच झाला, त्यांनी सोय केली की दुसऱ्या महिन्यात त्यांची बदली झाली. बरोबर का? ती 12,000 झाडं त्यांच्यामुळे जगली. ते त्यांनी मला दिलेलं गिफ्ट आणि मग आमच्या गावासाठी केलेलं योगदान आहे ते.
1: तर श्रोते हो, अभिमान सरांनी खरंच अभिमान वाटावा अशा सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्यानिमित्तानं आपणही यांच्याकडून प्रेरणा घेऊन निसर्गाचं देणं देण्यासाठी एक झाड तरी लावावं आणि निसर्गाची जी दुरावस्था दूर करण्यासाठी आपण एक झाड लावून आपल्या निसर्गाचं संवर्धन करावं. आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमात येऊन एवढं छान मार्गदर्शन आणि त्याचे आभार मानूयात. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आताच आपण प्रासंगिक या कार्यक्रमात निसर्गाचं देणं वृक्ष लागवड याविषयी अभिमान करसाडे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन आणि सादरगते होते योगीराज बच्चे. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:02 झाले आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
3: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर. सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
2: श्रोता ऐकूयात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो, आज आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. श्रोतो, आपली भारतीय संस्कृती ही व्यासमान्य वेदमान्य संस्कृती. भारतीय संस्कृती असे मानते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. गुरुचं स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठं आहे. म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरुला असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंचं पूजन गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं नव्हे तर नित्य करावं असा गुरुचा अपरंपर महिमा आहे. गुरुविना नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार. आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवतो तो गुरु. आपलं कुठं चुकलं कुठं अडलं तर त्यावेळी योग्य मार्ग दाखवतो तो गुरु. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत गुरु या शब्दाचं फार मोल आहे. ज्याला गुरु नाही त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचाही आधार नाही अशी आपली संस्कृती मानते. आणि म्हणूनच श्रोतो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं स्मरण आणि पूजन याला खूप महत्त्व आहे.

0: एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचं आदरपूर्वक पूजन करण्याचा आजचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस. श्रोतेहो, गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे तर आयुष्याला योग्य दिशा देणारा, अज्ञानाचा अंधार दूर करणारा, अंतर्मना

तिल प्रकाश जागवणारा दीप असतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अशा या गुरुत्वाला वंदन करण्याचा आजचा दिवस.

विशिष्ट गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाते. आपल्या ठाई असलेल्या अज्ञानाचा नाश करून तिथं ज्ञानाच्या दीपाला प्रकाशित करण्याचं काम गुरु करतात. म्हणूनच अशा गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या ऋणातून अंशतः तरी कहेना पण आपण मुक्त व्हावं यासाठी गुरु पौर्णिमा पुरातन काळापासून साजरी केली जाते. श्रुतो पुरातन काळापासून गुरूंच्या पूजेचं मोठं महत्त्व आहे असं म्हणतात की भगवान दत्तात्रेयांनीही 24 गुरु केले. त्यांनी अविश्रांत न कंटाळता परिश्रम करण्याची मुंगीची प्रवृत्ती पाहून तिलाही गुरु मानलं. म्हणूनच जो जो ज्याचा गीत लागून तो म्या गुरु केला जाणं ही शिकवण पुरातन काळापासून अस्तित्वात आहे.

श्रोत्यांनो, गुरुवरची आपली निष्ठा किंवा भक्ती व्यक्त करण्यासाठी सत्कार, फुलं किंवा नारळ म्हणजे श्रीफळ किंवा गुरुदक्षिणा याचाच आधार घ्यावा लागतो असं नाही, तर आपल्या प्रामाणिकपणातून, यशातून, कष्टातून, चिकाटीतून आणि कर्तव्यातून आपले गुरुवरची आपली निष्ठा व्यक्त करता येऊ शकते.

आणि म्हणून श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपरंपरेला अपरंपरा असं महत्त्व आहे आणि हे वेळोवेळी अधोरेखित केलं जातं. भारतीय मनांच्या उत्क्रांतीचे श्रेय देखील या परंपरेला दिलं जातं. आजची ही गुरुपौर्णिमा भारतभर साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा या सणाला सार्वत्रिकतेचं महत्त्व आहे. भारतभरामध्ये गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व आहे. हेच आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:40 झाले आहेत. श्रोतो प्रसारित होत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: पीएम जय।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: शतो ऐकूयात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
3: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉ जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे.

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश,
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
0: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प, पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली

त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातल्या समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 सार उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमळी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत, परंतु 2022 ते 2026 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी त्यांचे टेक्नॉलॉजी त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी.
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्न. मेळघाट मध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, चिंगा, गवा पण एखाद्या वेळी मोठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेलेत. म्हणजे 1 किंवा 2 पिल्ल मेळघाटातल्या वाघांना व्हायची त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
0: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिक बंधनं येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड त्यामुळे पण वाघाच्या आदिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर

0: सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
1: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचं आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेपूर आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
1: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
0: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या आदिवासांमध्ये कुठे आगी लागलेल्या असतील, लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा आदिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखल्या जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसं वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की जीपीएस आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवायला लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो, ते म्हणजे सॅटेलाईटच्या इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
0: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात, तर ते लोक दरवर्षी

0: अशी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची घटना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्विलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात एम स्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं, तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत.
2: श्रोतोत्तर आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती होती आकाशवाणी अमरावती केंद्राची. आकाशवाणी बीड केंद्र दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगीत राहता

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत

अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी. पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरु पौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरु पौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं, तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्गसुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा हा। गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात। ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे। विष्णू जसं जगाचं पालनपोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालनपोषण करतात। गुरुर विष्णू असं म्हटलं आहे। महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे। गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात। म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे। भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलं आहे आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलं आहे। गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश। जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु। धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान। जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु। गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का। महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्य गुरु मानलं आहे। म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं। आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात। पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का। दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते।

गुरुंना इतकं महत्व काय बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेव भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्त्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरकास सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात. सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादा पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून

घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो. आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडून

मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो. आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात

दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरुशिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरुशिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा गुरुनिष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवर्ती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरुशिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही यूट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक

सल्लागार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदलला आहे, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलं आहे, पण गुरूंचं महत्त्व अजिबातच कमी झालेलं नाही आहे. ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्त्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरूच देतात. कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा. एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो. मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात. म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्त्वाचा आहे.

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाज सुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जॅरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरूंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगीत राहता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई।

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली। त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली। सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे। सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला। राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला। विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिला।

कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून YouTube या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक TG मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या YouTube चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि V मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा CBIचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा
भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे

राजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBI काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI राज्यातल्या पुणे लातूरसह राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एक महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली, तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला.

केलंय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज, तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सखी सहेली
1: ये कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद।

0: स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं. वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं. अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊल वाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊल वाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा

0: डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विधा प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्या बरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
2: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरु पौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होत्या?
1: गुरु पौर्णिमा या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमा जवळ आली, गुरु पौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
0: परत आता
2: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
2: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय

0: संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरु गृही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
0: अगदी खरं. स्वरताताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केलीस आत्ता, तर त्याचविषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
2: मी मगाशीच म्हणलं तसं देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते, आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल, तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
0: एकंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
2: ऍब्सोल्युटली, कारण कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का, म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं असं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत. कारण एक तर मुलगी आहे,
0: बरोबर,
2: त्यातून असं कसं इझिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचं आहे का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी, कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे. त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं तर, म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट.
0: खरं.
2: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता, म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं. मग
0: खरं, म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे कुठेतरी असा प्रवास घडला असावा.
2: ऍब्सोल्युटली.
0: ते मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती? स्वातीताई,
1: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी.

0: आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60 पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचा आहे का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजलं.
1: तू कोणती आठवण सांगशील
2: आता? जसं ती म्हणली त्याला पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता, म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं जे काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिम्पल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके, म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे माहितीये का, की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं. अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण म्हणजे खूप आठवणी आहेत, आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की पाचवीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी पाचवीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना पुढं, शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आईने मी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता, म्हणजे कार्यक्रम केला होता आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या. नटवांगम म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत.
1: बरोबर.
2: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत. ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेनमधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं. म्हणजे गुरु म्हणून पण आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो. आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात. तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहितीये का, त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकत.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात,
2: अगदी अगदी,
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
2: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं
2: असं
1: स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
0: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत. कारण शिकायला

0: येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात. तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता. म्हणजे वेळ प्रसंगी कठोर, वेळ प्रसंगी मृदू, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतनं मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकली आहे आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकली आहे, याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचा प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
0: अगदीच नक्की.
1: खरं
2: मला एक छोटंसं ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे, माहिती आहे का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर. कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते. त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
2: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत डिजिटायझेशनचा आहेत.
1: खर तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
2: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं ते करायचंय. पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत. की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टानी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये, पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच. पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढचं पुढं बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरुपौर्णिमा.
0: गुरुंविषयी कृतज्ञता.
1: भरतनाट्यम.
0: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
1: रियाज.
0: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
1: वा. शिष्य.
0: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
1: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना.
2: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्यांना नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
1: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय.
2: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
2: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं.
1: शेवटचा शब्द गुरु.
2: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण. गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
0: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु मला प्रत्येक

0: गुरूं कडनं अशी शिकवण मिळाली की आता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वरताई,
2: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हटलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो, मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
0: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16 वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16 वर्षी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला. कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं, त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले. त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचा रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्याला असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: वा, शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
0: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात, त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधना करत राहा, ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
1: अगदी खरं. स्वरताई,
2: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहितीये का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे, आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल, त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
1: पातीताई आणि स्वरताई, आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप धन्यवाद अनुजा.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या समोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

ऑडिओ वाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे युववाणी एअर पुणे @gmail.com, अर्थात वाय यू

0: www.anaiarpune@gmail.com. ईमेल आईडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांचे शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश केबुडकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आहे आम्ही जातो आमच्या गावा.

गीतबहार या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गोष्ट धमाल नाम्याची. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांनी गायलेलं गीत, रचना शंकर वैद्य यांची आहे आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. लोकसभायां परीक्षा कदाचार निवारणार्थं त्वरितन्याय सुनिश्चेतुं च सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयकः पारितं गतः. राज्यसभायां वन्दे मातरं राष्ट्रगीताय राष्ट्रगानवत् समानं वैधानिक संरक्षणं प्रदातुं संशोधन

0: ज्यांना वन्यजीव निरीक्षण क्षेत्रातील 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे त्यांनी भारतीय वन्यजीव संस्था ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्याघ्र निरीक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी दिलंय आणि त्याशिवाय वन्यजीव संवर्धन विषयावर अनेक संशोधन निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मी आत्ताच म्हटलं तसं 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. केव्हापासून त्याची सुरुवात झाली आणि का झाली?
1: जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समितमध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली. पण त्याचा बॅकग्राऊंड 2006 पासूनच सुरू झाला होता, जेव्हा आपली पहिला टायगर सेन्सस झाला, जिथे आपल्याला 1400 वाघ आपल्या जंगलामध्ये आहेत. या सायंटिफिक मेथड्स वापरून कॅमेरा ट्रॅप, लाईन ट्रान्झेक्ट्स असा सायंटिफिक मेथड वापरून आपल्याला लक्षात आलं. मग त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे वाघ आता खूपच कमी प्रमाणात उरलेले आहेत. जसे की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखाहून अधिक वाघ होते, पण 20व्या शतकापर्यंत त्यांची संख्या नंतर लक्षात आली की हे वाघ खूप त्यांच्या झपाट्याने कमी झालेली आहे. जी आता 2022 सेन्सस मध्ये 3164 वाघ आपण आता आहेत मोजणी केलेली आहेत. तर याचे 2010 मध्ये मग पूर्ण जगभरातील अनेक लीडर्स, राजकारणी, सायंटिस्ट हे सगळे एकत्र आले टायगर समित सेंट पीटर्सबर्ग मध्ये आणि तिकडे याची कॉन्झर्वेशनसाठी, वाघाच्या पूर्ण जगभरात कॉन्झर्वेशनसाठी काही मिटिगेशन मेजर्स आखले गेले. तो दिवस होता 29 जुलै. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलैला साजरा केला जातो.
0: खूप छान. खरं तर सर, वाघांना वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखा असं म्हटलं जातं, तर यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि वाघांची वैशिष्ट्य काय आहेत? आणि मला मुख्य विचारायला आवडेल की तुम्हाला वाघाचं आवडणारं वैशिष्ट्य कोणतं आहे?
1: वाघ हा आपला राष्ट्रीय ॲनिमल आहे, प्राणी आहे. वाघ हा जंगलातील सर्वोच्च शिकारी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, रानगवे अशा शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित करतो. त्यामुळे जंगलातील वनस्पतींचे संरक्षण होते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वाघाचे सायंटिफिक नेम, जसे वैज्ञानिक नेम, पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस आहे. त्याच्या शरीरावर काळ्या पट्ट्यांसह केशरी गडद पिवळसर केशरी रंगाचे केस असतात. तो उत्कृष्ट निशाचर आहे. त्याची दृष्टी तीक्ष्ण, श्रवणशक्ती आणि वास घेण्याची क्षमता खूप उत्तम आहे. तो नेहमी सॉलिटरी आहे, म्हणजे तो एकटा राहतो. त्याची मला आवडणारी गोष्ट म्हणजे तो, तुम्ही जेव्हा जंगलांमध्ये जाल, आता मी 1000 वेळा वाघ बघितला असेल, पण मी जेव्हा पण एक नवीन दिवशी वाघ बघतो तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदाच बघतोय. त्याचं जंगलामध्ये वावरण्याची पद्धत, त्याची शिकार करण्याची पद्धत, परत जेव्हा माणसांसमोर तो येतो किंवा प्राण्यांसमोर तो असतो, त्या तेव्हा जो ज्या प्रकारे तो राहतो, ज्या प्रकारे तो तुमच्या नजरेत नजर भिडवतो, हे खूप खूप इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं असतं.
0: खूप छान. आणि तुम्ही खरंच म्हणजे भाग्याचा हेवा वाटतोय की तुम्हाला अनेकदा असा वाघ बघायला प्रत्यक्ष मिळाला असेल.
1: हो हो.
0: तर तुमचा काही अनुभव ऐकायला नक्की आवडेल सर.
1: नक्कीच. जेव्हा मी आता भारतातील 10 ते 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी काम केलेलं आहे आणि एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे, तिथे 5-5, 6-6 महिने राहून कॅमेरा ट्रॅपिंग, लाईन ट्रान्झेक्ट, साईन सर्वे हे त्या व्याघ्र गणनेसाठी वापरले जाणारे मेथड्स आहेत, त्या आम्ही स्वतः केलेल्या आहेत. आता आम्ही त्या वनविभागाला त्याची प्रशिक्षण देतो. ताडोबा अंधारीमध्ये असताना कॅमेरा ट्रॅपिंग चेक करायला जाताना माझ्याकडे तेव्हा बाईक होती, 2010-11-12 सालची गोष्ट आहे. आणि एके ठिकाणी मला तो वाघ दबा धरून बसलेला दिसला रस्त्यावरतीच.
0: अच्छा.
1: मग मी त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो, जवळ गेलो नाही, त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो. तो माझ्या डाव्या बाजूला होता आणि त्याचं लक्ष पूर्णपणे माझ्या उजव्या बाजूला होतं. मला माहिती नव्हतं की माझ्या उजव्या बाजूला काय आहे. मग मी तिथे लक्ष देऊन बघितलं तर तिथे काही रानडुकरांची फॅमिली होती, म्हणजे बरीचशी रानडुकरं होती त्याच्यामध्ये.

नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस कसा साजरा केला जातो, का साजरा केला जातो, परिसंस्थेत वाघाचं महत्व आणि स्थान कोणतं आहे, या सगळ्या बाबी जाणून घेऊया आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार, तसंच व्याघ्र संवर्धन आणि जैवविविधता क्षेत्रात संशोधन करणारे अमोल कुंभार सर.

0: पिल्लं होती, प्रौढ रानडुकरं होती, यामधून त्यांच्याला खूप त्याचा पूर्णपणे तो स्टॉक करत होता. त्यांना त्यांना खूप जवळून तो निरखून बघत होता लांबून लपून. आणि नंतर काय झालं की ते रानडुकरं माझ्या मागच्या बाजूला आले. मागच्या बाजूला तसा तो वाघ, ती वाघीण होती ॲक्च्युली, जामनी या ठिकाणी होती ताडोबामध्ये, ती उठून परत त्याच लाईनमध्ये डाव्याच बाजूला माझ्या बाईकच्या बाजूला येऊन बसली, जेणेकरून तिने माझ्या बाईकचा आधार घेऊन ती लपली.
1: अच्छा.
0: आणि तिच्यापासून माझं अंतर हार्डली 1.5 ते 2 फूट असावं, पण तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं, तिचं पूर्ण लक्ष त्या बाईकच्या अडून त्या रानडुकरांवरती होतं. आणि जशी ती रानडुकरं मागच्या बाजूला गेली तशी ती वाघीण धावत एकदम तिने झपाटा घातला आणि त्यातला एक रानडुकर तिने पकडला आणि मारला. हा माझ्या खूप जवळचा एन्काउंटर होता आणि खूप थरारेक होता.
1: खर तर तुम्ही घाबरला नाही ते खूप म्हणजे असेलच भीती वाटली थोडी,
0: कारण अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं की तिचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि तिचं माणूस हा तिचं भक्ष नाहीये. पहिली गोष्ट, माणूस हा वाघाचं भक्ष नाहीये आणि तिथे पुरेसे अॅनिमल्स आहेत, पुरेसे रानडुकरं, हरणं, रानगवे आहेत, त्यामुळे तो माझ्यावरती अटॅक करणार नाही हे मला माहिती होतं. आणि त्यातलं काही बिहेवियर आपल्याला माहिती असतं, जेव्हा तो पंजे हलवतो किंवा कान हलवतो त्यावेळेला त्याचं बिहेवियर कसं असेल, तो काय करणार, तो केव्हा उठणार, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळे मला माहिती आहे की तो माझ्यावरती अटॅक नाही करणार, तो त्यांच्यावरतीच करणार. त्यामुळे मी तिथे शांतपणे उभा राहिलो.
1: अच्छा, छान. असे बरेच अनुभव असतील ना सर तुम्ही?
0: हो खूप. वेगवेगळ्या जंगलांमध्ये जसे वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत तसे. आता काही म्हणजे एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही सातपुडामध्ये लाईन ट्रान्झिट करत होतो. लाईन ट्रान्झिट ही मेथड तिथल्या शाकाहारी प्राण्यांसाठी गणनेसाठी वापरली जाते. एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला चालत जायचं असतं आपल्याला आणि तिथे दिसणारे वन्य प्राणी आपल्याला टिपायचे असतात, मोजायचे असतात, गणना करायची असते. त्यातून आपल्याला कळतं की त्यांची डेन्सिटी त्या जंगलामध्ये किती आहे. अशी आम्ही लाईन ट्रान्झिट करत होतो. सकाळी 7 वाजता ते आम्ही लाईन ट्रान्झिट सुरू केली. 2 किलोमीटरची लाईन ट्रान्झिट असते. 1 किलोमीटरपर्यंत आम्ही ती हळूहळू कम्प्लीट केली. त्यानंतर आम्हाला कॉल यायला लागले, माकडांचे कॉल आले.
1: अच्छा.
0: तिथले लंगूर्स होते, तिथले बोनेट मकाक होते, त्यांचे कॉल्स आले. जसं लंगूर्स कॉल करतो जेव्हा त्याला कोणताही
1: मोठा जंगली प्राणी
0: वाघ किंवा बिबट्या वगैरे दिसतो किंवा रानकुत्रे दिसतात तेव्हा तो तसा आवाज काढतो. तो इतर प्राण्यांना सावध करतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा. असं चालत असताना आम्ही तिथे उभे राहिलो, थांबलो. आम्हाला लक्षात आलं की तिथे कोणता तरी कारणीवर आहे, पण कोणता कारणीवर आहे काय माहिती नव्हतं. थोड्या वेळाने आवाज कमी झाला, नंतर बंद झाला. परत आम्ही चालायला सुरू केलं. चालायला सुरू केल्यावरती तिथे आम्हाला वाघाचा आवाज आला. म्हणजे वाघाने अगोदर डरकाळी दिली, छोटी डरकाळी होती, म्हणजे त्यांनी इशारा दिला आम्हाला की पुढे येऊ नका. मी तिथे बसलोय, पुढे येऊ नका. आम्ही तिथेच उभे राहिलो. थोडा वेळ 10-15 मिनिटं वाट बघितली. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो आता उठणार नाहीये. मग आम्ही ती लाईन ट्रान्झिट तिकडेच 1200 मीटरवरती स्टॉप केली, थांबवली आणि पुन्हा रिटर्न आलो. कारण आम्ही धाडस करून जरी पूर्ण ती लाईन ट्रान्झिट करायचा प्रयत्न केला असता तरी असं झालं असतं की त्यांनी आमच्यावरती अटॅक केला असता. की मी तुम्हाला इशारा दिला होता तरी तुम्ही पुढे आलात. त्यामुळे मग आम्ही ती लाईन ट्रान्झिट तिथेच संपवली आणि रिटर्न आमच्या बेस कॅम्प वरती आलो.
1: जंगलाची भाषा वेगळी असते,
0: जंगलाची भाषा वेगळी असते, ती आपल्याला समजली पाहिजे, ती माहिती पाहिजे. पहिली गोष्ट असली समजली पाहिजे त्यांचे इशारे आपल्याला. ते कोणतेही अॅनिमल तुमच्यावरती डायरेक्ट अटॅक नाही करणार, कोणतेही साप असू दे किंवा वाघ असू दे, तो अगोदर तुम्हाला इशारा देणार. तो इशारा तुम्ही ओळखला पाहिजे
1: आणि बाजूला झालं
0: पाहिजे.
1: म्हणूनच म्हणतात की निसर्गाची किमय आहे, नाही का? आणि वाघ सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असं आम्ही वाचतो. आमचा प्रत्यक्ष तसा संबंधच येत नाही. पट्टेरी वाघ असतात किंवा पांढरे वाघ किंवा ढाण्या वाघ असं आपण ऐकतो. तर असे कसे प्रकार असतात आणि कसे ओळखता तुम्ही ते?
0: पट्टेरी वाघ म्हणजे वाघ हा आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे, वाघ, पॅन्थेरा टायगरिस ही एकच प्रजाती भारतामध्ये आढळते. त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ म्हणजे जो आपला शरीरावर काळे पट्टे असतात तो, जो साधारणतः सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये तो आढळतो. आपल्याकडे टोटल 58 व्याघ्र प्रकल्प आहेत एकूण. आणि पांढरा वाघ जो आपण म्हणतो, पांढरा वाघ हा ही स्वतंत्र प्रजाती नाहीये. ती बंगाल वाघाचीच एक दुर्मिळ आधुनिक रंग भिन्नता आहे, ज्याला आपण जेनेटिक कलर मॉर्फ

0: म्हणतो,
1: अच्छा.
0: हा रंग रिसेसिव्ह जनुकांमुळे निर्माण होतो. त्यामुळे वाघाचा केशरी रंग कमी होतो, परंतु शरीरावरील काळे पट्टे कायम राहतात. हा अल्बिनो नसतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तो अल्बिनो वाटतो, पण हा अल्बिनो नसतो. तसाच काझीरंगाच्या जंगलामध्ये गोल्डन टायगर मिळतो.
1: अच्छा.
0: गोल्डन टायगर हा परत ज्याला आपण ज्याला तिथे नाव आहे काझी 106F फिमेल आहे ती. त्यानंतर ब्लॅक टायगर एक आढळतो. ब्लॅक टायगर त्याच्यामध्ये मेलॅनिन जास्त असतं, मेलॅनिनचं प्रमाण जास्त असतं, आणि तो वाघ फक्त आणि फक्त सिमिलीपालमध्ये आढळतो. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा ह्या एकाच ठिकाणी आहे. गोल्डन टायगर हा फक्त काझीरंगा मध्येच आहे. आणि पांढरे जे वाघ आहेत हे आता जंगलांमध्ये नाही आहेत, हे रानावनामध्ये नाही आहेत, हे फक्त कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत, म्हणजे झू मध्येच वगैरे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे जगामध्ये पूर्ण जगामध्ये भारतामध्ये जेवढे वाघ आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे सगळे भारतीय आहेत.
1: अच्छा.
0: यांची जी वंशावळ आहे ही भारतीय आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये रेवा म्हणून एक जागा आहे, त्या रेवामध्ये तिथले एक राजा होते, त्या राजाने त्यांची शिकार केली होती. त्यांच्या ती फिमेल होती एक मदर, त्यांची शिकार केली होती. त्याच्यासोबत काही तीन पिल्लं होती, त्यातला एक व्हाईट होता, एक सफेद वाघ होता. आणि त्या सफेद वाघ काहीतरी वेगळा दिसला त्याला, म्हणून तो त्याचं संवर्धन त्या राजाने केलं. त्या राजाने नंतर त्याचं ब्रीडिंग सुद्धा केलं. ही गोष्ट 1951 सालातली आहे. रेवाच्या जंगलामध्ये माधव त्याचं नाव आहे, त्या वाघाचं माधव. त्यानंतर 1966 मध्ये त्याचं निधन झालं, पण तोपर्यंत त्यांनी बऱ्याचशा सफेद वाघांना जन्म दिला होता. आणि मग त्यानंतर ते वाघ भारतातून भारतातल्या झू मध्ये वगैरे गेले. त्यानंतर त्यांचं आकर्षण जगभरामध्ये वाढलं. त्यानंतर काही जसं अमेरिका, लंडन या सगळ्या बऱ्याचशा झू मध्ये आपल्याला व्हाईट टायगर मिळतील. ते सगळ्यात त्यांचं वंशावळ ही भारतीय आहे आणि ती मध्य प्रदेश रेवामधून येते.
1: क्या बात आहे. पण मग आपण जो ढाण्या वाघ म्हणतो ते काय असतं?
0: ढाण्या वाघ म्हणजे ते एक आपण त्याला एक विशेषण दिलेलं आहे. ढाण्या वाघ म्हणजे एक अडल्ट प्रौढ वाघ जो ज्याचं वय 5 वर्षापेक्षा जास्त असतं. साधारणतः त्याचे क्षेत्र खूप मोठं असतं. म्हणजे आता सातपुडामध्ये आम्हाला आम्ही 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो. कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो तेव्हा त्याचं एका कॅप्चरला लोकेशन T01 लोकेशन होतं त्याचं. तर त्याचं लोकेशन त्यानंतर 150 नंबरला आलं, म्हणजे तो पूर्ण 200 स्क्वेअर किलोमीटर एरिया तो कव्हर करत होता. म्हणजे एका वाघाचं क्षेत्र हे अडल्ट मेलचं क्षेत्र हे 20-25 स्क्वेअर किलोमीटर पासून ते 200 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये आढळलं. तेच तुम्ही जर का सुंदरबन मध्ये जाल, तिथले ते ढाणे वाघ अडल्ट वाघ त्यांचं क्षेत्र असतं 300-400 स्क्वेअर किलोमीटर.
1: बापरे.
0: तर त्या पण फिमेलचं जे असतं ना, फिमेलचं क्षेत्र हे कमी असतं. म्हणजे मी सातपुड्याचं जर का उदाहरण दिलं तर त्या 200 स्क्वेअर किलोमीटरच्या वाघाच्या टेरिटरीमध्ये टोटल 6 फिमेल होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या फिमेलचं क्षेत्र होतं 20-25 स्क्वेअर किलोमीटर, 50 स्क्वेअर किलोमीटर असं होतं. पण आणि त्याच वाघाच्या लागून एक दुसरा वाघ होता, ढाण्या वाघ म्हणून आपण त्याला अडल्ट फुल ग्रोन अडल्ट, त्याचं क्षेत्र 150 स्क्वेअर किलोमीटर किंवा एक जवळपास तितकं होतं. पण ते एकमेकांच्या आतमध्ये येत नव्हते, त्या टेरिटरीच्या एकमेकांच्या क्षेत्रामध्ये येत नव्हते.
1: अच्छा.
0: कारण जेव्हा ते क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांची क्षेत्रीय भांडणं होतात, फाईट होते. त्यातून त्यांचं मग म्हणजे एकतर ते इतक्या लेवलला असतं की एकतर तू माझा एरिया सोडून जा किंवा मी तुझा एरिया सोडून जाईन किंवा एकमेकाला ते मारतील. इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं क्षेत्रफळ असतं त्यांचं.
1: पण हे इतकं सगळं आता तुम्ही सांगताय की वाघ आणि तो आपल्याच भारतातून त्याचा उगम आहे, मग तरीही अशी वेळ का आली की आपल्याला प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प राबवावे लागले?
0: जसं मी मगाशी सांगितलं की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखापेक्षा जास्त वाघ होते. पण नंतर त्यांची संख्या इंग्रजांकडून शिकारी झाली, ज्याला आपण ट्रॉफी हंटिंग म्हणतो. त्यानंतर काही इतर देशांमध्ये जसे नेपाळ, चीन यांच्यामध्ये त्यांच्या स्किनसाठी त्यांची शिकार झाली, तस्करी झाली. त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत गेली. जशी कमी कमी होत गेली त्यांची सायटिंग जंगलांमधले त्यांचे दिसणारे प्रमाण होतं ते कमी होत गेलं. त्यावेळेला डॉक्टर सलीम अली यांनी इंदिरा गांधींना ते पत्र लिहिलं की आपल्याकडे वाघांची संख्या कमी होती आहे, तर त्यासाठी काहीतरी पावले उचलली जावीत. मग डॉक्टर मग एम के रणजित सिंग.

0: यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सनदी अधिकारी एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा तयार करण्यात आला प्रोजेक्ट टायगरचा, आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या प्रोजेक्ट टायगरचा 1973 साली अंमलबजावणी करण्यात आली भारतामध्ये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्यांनी ड्राफ्ट केला, त्यांनी तो इम्प्लिमेंट केला. अशा पद्धतीने प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं हा त्याच्या मागचा हेतू होता. ज्याच्यामुळे वाघांचा एरिया खूप मोठा असतो जसं मगाशी सांगितलं, त्याच्या अंतर्गत इतर जैव विविधता सुद्धा त्याचं जतन केलं जातं, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होतो.
1: खूप छान. पण जंगलातला किंवा आपल्या परिसंस्थेतला सगळ्यात मोठा किंवा बलवान प्राणी हा वाघ आहे, त्याला पण कोणी शत्रू असतो का?
0: खूप छान प्रश्न आहे. वाघाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माणूस आपणच. त्याचं संवर्धन जरी आपण करत असलो तरी त्याचा शत्रूही आपणच आहे. कारण बेकायदेशीर शिकार, जंगलतोड, रस्ते, रेल्वे, विकास कामांमुळे आदिवास आपण त्याचे नष्ट केले, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत गेला. जसं जसे जंगलांचं प्रमाण कमी होत गेलं तसा संघर्ष वाढला. जंगल कमी झाल्यामुळे हवेतलं तापमान वाढलं, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडत गेल्या. जर आपण जंगलाचे रक्षण केले, शिकारीला आळा घातला आणि वन्यजीवांविषयी जनजागृती केली तर वाघांचे अस्तित्व सुरक्षित राहील. त्यासाठीच आपण हा दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस व्याघ्रगणना आपण पार पडतो, जी 2006 झाली, त्यानंतर 2010 झाली, 2014, 2018, त्यानंतर 2022 झाली, आता ही 2026 सुरू आहे. हा 6वा सायकल समजला जातो. हा आता 2026 सुरू आहे. आठवणी तशा बऱ्याच आहेत. त्यातली एक आठवण सांगेन, पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळमध्ये, इथे काम करत असताना तो कालावधी होता मेचा कालावधी होता, आणि तिथे कसं त्यावेळेला पाऊस येण्यास जरा सुरुवात होते, थोडाफार वळव्याचा पाऊस वगैरे म्हणतात मान्सून, मग तिथे तो सुरुवात होते. तिथे आम्ही कॅमेरा ट्रॅप चेकिंग करून येत असताना एका ठिकाणी आमची गाडी फसली. पाऊस पडला होता रात्री. दुसऱ्या तिथे इतर रस्ते नाही आहेत, आणि जे रस्ते आहेत ते खूप खराब आहेत, कारण तो घाट उतार आहे, पूर्ण घाटमाथा असल्यामुळे तिथले रस्ते खूपच दुर्दैवी अवस्था असते, चिखल असतो. आणि तिथे आमची जीप होती, जुनी जीप होती, ती आमची फसली. आता ती निघत पण नव्हती चिखल जास्त असल्यामुळे. मग आमचे प्रयत्न, आम्ही होतो ड्रायव्हर आणि एक असिस्टंट आणि आम्ही दोघं रिसर्चर, असे 4 जण आम्ही त्या जिप्सीमध्ये होतो. आमच्याकडे तशी हत्यारे वगैरे किंवा काही नसतात, किंवा बंदूक या अशा गोष्टी, किंवा तर एक काठी असते बस तेवढीच, किंवा टॉर्च एक. तसं वेळ होती दुपारची, दुपारी 4 वाजताची वगैरे वेळ होती, तेव्हा आम्ही रिटर्न येत होतो बेस कॅम्प वरती. ती गाडी फसली, त्या गाडी काढण्याचा आम्ही प्रयत्न बराच करत होतो, त्याच्या खाली लाकूड टाकून किंवा धक्का मारून प्रयत्न करतो, पण निघत नव्हती. आणि तेवढ्यात थोड्या वेळामध्ये कॉल सुरू झाला हरणाचा. हरणाचा कॉल सुरू झाला, तो एक काही सेकंद चालला, त्यानंतर लगेच सांबरचा कॉल आला. मग आम्ही समजून गेलो की आता इथे कोणीतरी आहे, टायगर लेपर्ड कोणीतरी आहे. मग आम्ही, एक मित्र झाडावरती जाऊन बसला होता का, तर तो नेटवर्क शोधत होता, मोबाईलचं नेटवर्क, नेटवर्क लागतं का, काही मदत आपल्यापर्यंत पोचते का, हे तो प्रयत्न करत होता. त्यानंतर आम्ही तो आवाज ऐकला, त्याला खाली बोलवलं, पटकन खाली ये. नंतर आम्ही सगळी गाडीत जाऊन बसलो. गाडी आमची ओपन असते जंगलांमध्ये, तरी पण आम्ही त्या गाडीमध्ये जाऊन बसलो, सगळे एकत्र बसलो. आणि थोड्या म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये तिथून वाघाची एंट्री झाली. तो वाघ आला, आम्ही पूर्ण शांत होतो, कारण ती एकच, तो एकच रस्ता होता येण्या जाण्यासाठी. त्यानंतर तो आला, गाडीजवळ उभा राहिला, त्याने आमच्याकडे बघितलं. 1-2 मिनिटं तो आमच्याकडे पूर्ण खूप निरीक्षण करत होता. मग ती 2 मिनिटं आम्हाला एकदम 10-15 मिनिटं असल्यासारखी वाटत होती, आणि तो कंटिन्यू बघत होता की हे इथे काय करत आहेत. त्यानंतर आम्ही अजिबात ओरडलो नाही, शांत बसलो तिथे. तो थोड्या अंतरावर परत पुढे गेला, परत त्याने मागे वळून बघितलं, परत तो थांबला थोडा वेळ, आणि नंतर पुन्हा मधून निघून गेला. हो, खूप हायस झालं आणि खूप बरं वाटलं की बाबा इतक्या जवळून. हे माझं पहिलं एन्काउंटर होतं, त्यानंतर ताडोबातला तो दुसरा प्रसंग होता. हे खूप जवळून आमच्या वाघासोबत होतं एन्काउंटर होतं, खूप छान वाटलं तेव्हा. कारण तो जेव्हा डोळ्यात डोळे घालून बघतो तो कधी तुम्हाला असं इकडे तिकडे करून बघणार नाही, तो तुमच्या नजरेत नजर घालणार. पण

0: आपल्याला असं करायचं की आपण त्याच्या नजरेत नजर जास्त घालायची नाही, थोडा वेळ बघायचं बाजूला बाजूला बघायचं, कारण मग त्याला राग यायला लागतो हा माडगा बघतो. वाघ हा एक जेंटलमॅन आहे,
1: हो ना,
0: इतर अॅनिमलच्या तुलनेमध्ये तो एक जेंटलमॅन अॅनिमल आहे, त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट आपण ठेवायचा, जेणेकरून तो आपला रिस्पेक्ट ठेवेल आणि आपल्यावरती त्याचा आशीर्वाद राहील.
1: खूप छान. वाघाचा अभ्यास करावा किंवा या क्षेत्रात जावं असं तुम्ही केव्हा ठरवलं आणि ही सुरुवात कशी झाली?
0: सुरुवात झाली माझी, सुरुवात ही कॉलेजपासूनच झालेली. वाईल्ड लाईफमध्ये आमचे काही मित्र होते जे वर्गातले आमचे सख्यसोबती होते, त्यातले दोघं जण आम्ही वाईल्ड लाईफमध्ये बरंच आम्ही काम करायचो, म्हणजे स्नेक रेस्क्यू ऑपरेशन किंवा कोणते अॅनिमल्स कुठे असतील, वुल्फ असतील, जॅकल्स असतील, यांचं रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करायचो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई जसे आम्हाला कॉल येतील तसे आम्ही जायचो. किंवा उरण भागामध्ये, उरण भागामध्ये आमची एक मित्राची एक संस्था आहे, त्यांच्या थ्रू सुद्धा आम्ही ते करायचो. मग 2010 हा प्रोजेक्ट टायगरची एक फेज 2 सुरू होणार होती, तिकडे मी ॲप्लिकेशन देऊन बघितलं, म्हटलं कधी मुंबईतून बाहेर जाणं झालं नव्हतं माझं, शिक्षणासाठी पण सगळं शिक्षण मुंबईमध्येच झालं, एकदा प्रयत्न करून बघितला की बघू. मग ॲप्लिकेशन पाठवलं, तिथे माझं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालं माझं रिझ्यूम बघून. त्यानंतर मग भारतातून, पूर्ण भारतातून तिथे मुलं आली होती इंटरव्ह्यूसाठी, त्यातून एक 25 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले, त्यामध्ये माझं नाव होतं. मग त्यानंतर जी माझा देहरादून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय वन्यजीव संस्थान, इथून जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.
1: खूप छान. खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे आणि ऐकत राहावे अशा जंगलाच्या गोष्टी असतातच, पण वेळेचंही बंधन असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच, माझ्या स्टेटसवरती मी कायम एक वाक्य ठेवतो, सेव्ह टायगर सेव्ह युअर सेल्फ.
1: अच्छा.
0: जसं आपण ह्याला मी जरा डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं झालं तर वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर पाणी, हवा आणि आपले भविष्य सुरक्षित राहील. निसर्ग आणि वाघाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. हा केवळ वनविभाग नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा संकल्प असायला हवा. आपण या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेऊ, जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करू, कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणार नाही किंवा होऊ देणार नाही, झाडे लावीन, त्यांचे संगोपन करीन आणि इतरांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करीन. वाघ वाचवा, जंगल वाचवा, हा संदेश सर्वत्र पोहोचवा. जय हिंद आणि धन्यवाद.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि तुम्ही सांगता तशा सगळ्या गोष्टी होतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: प्रणव हरिदास आणि सहकारी यांच्या स्वरात स्वच्छ भारत गीत आपण आपलं एक आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना.

0: जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84% जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
3: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहेत आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे

0: की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
1: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद धूक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री

0: मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDAचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा विशांतराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. यानंतर ठीक 7:15 वाजता ऐकाल वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय. जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते. त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोचले. कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली. निर्यात

0: आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय. निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे. वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पुंजी आणि संपत्ती वाढवायचं म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं. निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात. तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं. ह्याचे दोन प्रमुख कारणं आहेत. एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे ते संधी जे आहेत ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे. उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, या तीन गोष्टी आहेत. पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारणं जे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे. जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ॲडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय. ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं जो स्कीम आहे त्याच्यात जवळजवळ 32% वर्षादरवर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCCs तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइलचा तो प्रॉब्लेम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले, आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो, आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ 65 बिलियन डॉलर्सचं ॲडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे, जेम ट्रेड, किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे, जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे, आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
0: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या FTAचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टॅरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया, आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातनं ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा, त्यात US पहिल्या नंबरवर येतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा US टॅरिफ सिस्टम बदलत होतं तर या बाकीच्या

0: देशांनी सांगितलं की ठीक आहे, आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. तर ह्याचे 3 अशी उदाहरणं आहेत. UAE सोबत जेव्हा आपण केलं तो UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होतं आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू आणि UAEला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचं जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे, बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये आले. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत ह्या सगळ्या मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे, पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्सटाईल जे आहेत, टेक्सटाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील विथ 0% टॅरिफ, तर आपलं हे कॉम्पिटिटिवनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत मुक्त व्यापार करार जे आहेत त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आत्तापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या PLIचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपलं निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही, बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो, आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रिमेंटल सेल जे आहे म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रिमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI, ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला, जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं PLI स्कीमतर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत ह्यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्स चे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
1: श्रोते हो, निर्यात

0: वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाली आहेत. याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
1: PLI स्कीम जी आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्टसाठी आहे. म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला PLI स्कीमवर लागू पडते.

0: आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत, ए आय सर्व्हिसेस आणि डिफेन्स, या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे. आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो. म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय, तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं, कागदपत्र सोपीकरण जे आहे, जे या करारांतर्फे झालेलं आहे, त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा SMEs आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स, ते पण एक्सपोर्ट करू शकतात. आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असतील, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं. आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील, त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे, ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल. आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत, ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे, ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि ह्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण, शके 1948, म्हणजेच 29 जुलै 2026. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात महाराष्ट्रातील मत्स्यशेतीतील नव्या संधी, शाश्वत उत्पन्नाचा मार्ग याविषयी कपिल सुगधने यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मत्स्य शेती संबंधित कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्याविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी या नवनवीन संधी कशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई या संस्थेतील सिनियर सायंटिस्ट डॉक्टर कपिल सुगधाने सर यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एकूणच महाराष्ट्राची जी काही मत्स्य शेती आहे

0: तिचा जर आढावा घ्यायचा म्हटला तर तुम्ही कसं समजवाल?
1: महाराष्ट्रामध्ये इतर राज्याप्रमाणे मत्स्यशेती किंवा जी माशांची शेती केली जाते यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे स्रोत उपलब्ध आहेत. या स्रोतामध्ये जर बघायला गेलात तर पाण्याचे जे तीन मुख्य स्रोत आहे म्हणजे गोडं पाणी आहे, एक नीम खारं पाणी आहे आणि एक समुद्रातलं पाणी आहे. या तीनही पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने आपण शेती करतो अगदी त्याच पद्धतीने जर आपण माशांचं पालन पोषण करून त्याचा एक व्यवसाय रूपामध्ये जर त्याला आपण केलं तर मत्स्यशेतीतून एक मोठ्या प्रमाणावर त्यामधून आर्थिक उत्पन्न वाढवण्याची शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. यामध्ये विभागवारी जर बघितलं तर जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आता मोठ्या प्रमाणावर शेततळे उपलब्ध आहेत अशा शेततळ्यांमध्ये त्यांनी हे जे शेततळे बांधलेले आहेत हे शेततळे मुख्यत्वे शेतीसाठी बांधलेले आहेत. म्हणजे शेतीच्या उत्पन्नासाठी जे त्यांनी शेततळे बांधलेले आहेत अशा शेततळ्यामध्ये 6 ते 8 महिन्यापर्यंत पुरेल एवढं जर पाणी असेल तर त्यामधून मोठ्या प्रमाणावर माशांचं जे आहे ते उत्पन्न घेऊ शकतो. तर हे घेत असताना हेच बघायचंय की आपलं शेततळ जर अतिशय खोल नसेल ते जर 2 ते 3 मीटर एवढ्याच खोलीपर्यंत असेल तर अशा शेततळ्यामध्ये रोहू कटला या जातीचे प्रमुख मासे जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले जातात अशा जातीचं जर माशांचं पालन केलं 0.1 हेक्टरचा जो शेततलाव असेल त्यामधून सरासरी 800 ते 1000 किलोपर्यंत 6 ते 8 महिन्यामध्ये माशांचं उत्पन्न घेऊ शकतो.
0: मत्स्यशेतीतील नव्या संधी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तर त्या अनुषंगाने पारंपरिक मत्स्यशेतीचा जो काही व्यवसाय आहे त्यातल्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि आज आपण विशेष करून कोणकोणत्या पद्धतींवर चर्चा करणार आहोत ते आम्हाला सांगा.
1: पारंपरिक आपण ज्या पद्धती बघितल्या तर त्यामध्ये एकात्मिक मत्स्यशेती आहे किंवा जे मत्स्यपालन आपण जुन्या पद्धतीने करतो ज्यामध्ये गाव तलाव आहेत अशा ठिकाणी जर आपण मत्स्यपालन करत असू तर ह्या सर्व जुन्या म्हणजे वेगवेगळ्या प्रणाली आहेत की ज्याच्या मार्फत माशांचं जे आहे ते उत्पन्न आजपर्यंत घेत आलेलो आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की एखादा नवीन युवक आहे ज्याला मत्स्यपालन करायचं आहे आपण त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध नाही, पाण्याची उपलब्धता आहे पण जमीन उपलब्धता नाही, अशा युवकांना देखील बायोफ्लॉक ही जी नवीन प्रणाली आता उपलब्ध झाली आहे ज्यामध्ये आपण मोठमोठ्या ज्या सिमेंटच्या किंवा प्लास्टिक लाईन असे जे टँक्स आहेत या टँक्सची उभारणी करून त्यामधून अगदी छोट्या जागेमध्ये माशांचं उत्पन्न घेण्याची क्षमता आहे. ही बायोफ्लॉक ही जी प्रणाली आहे ही अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली प्रणाली आहे ज्यामार्फत माशांचं अतिशय सुरुवातीपासून ते 6 ते 8 ते 1 वर्षापर्यंत जर त्याचं उत्पन्न घेतलं तर चांगलं उत्पन्न त्या बायोफ्लॉक प्रणालीमार्फत घेऊ शकतो. ही एक नवीन संधी आहे की जी केंद्र शासन व राज्य शासन एक युवकांना देऊ बघत आहे की बायोफ्लॉक ही जी प्रणाली जर त्यांनी अंमलात आणली तर आप जो मासा बाहेर राज्यातून येतोय विकायला तो देखील आपल्याला वाचणार आहे. आपल्या ज्या विभागामध्ये असे जे मत्स्य शेतकरी उभे आहेत ते मत्स्य शेतकरी जर आपल्यातून माशांचं उत्पन्न घेऊन जर ते त्यांनी त्यांच्या ठिकाणी जर माशांचं जिवंत विक्री केली तर त्यातून त्यांना भाव देखील जास्त मिळणार आहे आणि त्यांना जे मिळणारं उत्पन्न देखील आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना मिळणार आहे. शक्यतो आपण जी जुनी प्रणाली बघितलं तर जुन्या प्रणालीमध्ये जे शेतकरी होते त्यांना जो लागणारा खर्च होता किंवा त्यांना जी लागणारी साधन सामग्री होती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर होती आणि मोठमोठे धरण आहे किंवा तलाव आहे यामधून ते उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत होते. पण बायोफ्लॉक सारखी जी प्रणाली आहे ती अतिशय छोट्या टाक्यामध्ये साधारणतः ज्यामध्ये 10,000 ते 12,000 लिटर पाणी मावेल अशी एक टाकी अशा 7 ते 8 टाक्याचं जर एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्या घराच्या पाठीमागे किंवा अधिक शेती जर असेल तर शेतीच्या जवळपास जर अशा उभारण्या करून त्यामध्ये जर मत्स्यपालन केलं तर नक्कीच त्यामधून मोठ्या प्रमाणावर त्यांना एक रोजगाराची संधी जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये उपलब्ध होण्याची क्षमता आज या मत्स्यपालनातून आपल्याला नक्कीच मिळू शकेल.
0: सर, सुरुवातीला आपण एकात्मिक मत्स्यशेती समजून घेऊया. या एकात्मिक पद्धतीमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश केलेला आहे?
1: एकात्मिक मत्स्यशेती जर बघायला गेलात आता बरेच शेतकरी आहेत जे आपण बघतो की ते कोंबडी पालन करतात किंवा बकरी पालन करतात यांच्यापासून जी विष्ठ तयार झालेली आहे किंवा गाई पालन करतात गाईचं जे शेण निघते यापासून जे तयार झालेले जे सर्व घटक आहेत हे माशांच्या खाद्य निर्मितीसाठी सर्वात प्रमुख घटक आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीच्या जमिनी असतील किंवा त्यांनी मत्स्यशेती जर किंवा शेततलाव बांधलेले असेल त्यांच्याकडे गाई आहेत किंवा कोंबडी पालन ते करतात त्याचबरोबर त्यांनी मत्स्यपालन जर केलं तर मत्स्यपालनामधून कदाचित त्यांना जे कोंबडी पालन किंवा शेळीपालन जेवढं उत्पन्न घेत आहेत त्यापेक्षा जास्त उत्पन्न घेण्याची मत्स्यपालनामधून क्षमता आज आहे. त्याचबरोबर थोडेसे अधिक जर खाद्य आपण माशांना जर दिले तर त्यामधून एक माशांची उत्तम रीतीने वाढ ते करू शकतात. तर एकात्मिक मत्स्यशेती जर बघायला गेलं तर एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडे कोंबडी पालन करण्यासाठी क्षमता आहे तर ते शेतीच्या तलावाच्या वरती देखील त्यांचं कोंबडीचं पालन करू शकतात जेणेकरून कोंबडी पालनामधून जो वेस्ट निघणार आहे तो आपण डायरेक्ट शेत

0: तलावामध्ये घेऊन माशांच्या खाद्यासाठी त्याची एक सोयीस्कर संधी आपण त्यांना उपलब्ध करू शकतो. जेणेकरून कोंबडी पालनचा जो कालावधी आहे कदाचित 3 ते 4 महिन्याचा आहे जर तो बॉयलर करत असेल. जर तो देसी करत असेल तर तो थोडा जास्त आहे. आणि मत्स्यपालनाचा 6 ते 8 महिन्याचा आहे. म्हणजे वर्षभरामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने व्यवस्थित नियोजन केलं तर पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये कोंबडीचं उत्पन्न घेऊ शकतात, नंतर त्या 6 ते 8 महिन्यामध्ये ते माशामधून एक उत्पन्न घेऊ शकतात. म्हणजे एक जे आर्थिक चक्र आहे ते वर्षभर चालवण्यासाठी आणि पाण्याचा पुरेपूर वापर आपण मत्स्यपालन आणि एकात्मिक या पद्धतीने यामार्फत आपण करू शकतो. बरेच शेतकरी आहेत नाशिक भागामध्ये आहे किंवा पुणे भागामध्ये आहेत जे द्राक्ष आहेत किंवा डाळिंब आहेत ही शेती करतात. त्याचबरोबर त्यांनी शेततलाव बांधलेले आहेत. या शेततलावामध्ये ज्यावेळेस आपण मासे सोडतो तर माशांची जी विष्ठा आहे किंवा माशांना आपण जे खाद्य पुरवतो ते अतिशय प्रथिनयुक्त असते. तर हेच प्रथिनयुक्त खाद्य ज्यावेळेस द्राक्ष बागायतीला किंवा इतर खाद्यपदार्थासाठी जाते तर त्या खाद्यपदार्थांना देखील यामधून अधिक प्रथिने किंवा अधिक कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि त्याचं देखील उत्पन्न आणि त्याची देखील गुणवत्ता वाढण्यासाठी आपल्याला एक सोयीस्कर मार्ग सापडतो. शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या आहे त्या सोर्समध्ये माशांचं त्याचबरोबर त्यांचा जे शेतीचा जो प्रमुख त्यांचं क्रॉप जे आहे त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर यामधून एक चांगली संधी आहे की ज्यामध्ये मत्स्यपालनाबरोबर शेतीपालन किंवा कोंबडी पालन तसेच बकरी पालन अशा पद्धतीने मधून देखील चांगलं उत्पन्न यामार्फत आपण घेऊ शकतो.
1: सर, एकात्मिक मत्स्य शेतीमध्ये प्रामुख्याने असं लक्ष देतं की एकूणच शेतकरी बांधवाचं जे काही इतर लाईफस्टॉक आहे त्या लाईफस्टॉकचा वेस्ट तो माशांच्या उत्पादनासाठी वापरू शकतो. पण अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये माशांना फक्त हे वेस्टच सफिशियंट आहे का इतर खाद्याची सुद्धा गरज आहे?
0: गाईचं किंवा कोंबडीचं हे जे वेस्ट आहे यामध्ये थोडे न्यूट्रिएंट्स असतात ज्यामध्ये नायट्रोजन आपण म्हणतो, फॉस्फरस किंवा पोटॅशियम अशा पद्धतीचे प्रमुख घटक असतात. हे घटक माशांना लागणारे जे प्रमुख खाद्य आहे त्यापासून ते प्लँक्टॉनची निर्मिती करतात. हे करत असताना आपल्याला बाहेरून देखील त्यांना खाद्य देण्याची गरज असते. पण आपण जे देणारं खाद्य आहे ते या वेस्टेजमुळे थोडंसं कमी होते. म्हणजे आपली आर्थिक बाजू आहे ती यामुळे थोडीशी भक्कम होते आणि त्या माशांच्या खाद्याची गुणवत्ता वाढते. गाईचं आणि या सगळ्याचं वेस्ट दिल्यानंतर देखील तांदळाचा कोंडा आहे किंवा शेंगदाण्याची ढेप आहे किंवा काही ऑइल आहे हे मिक्स करून देखील दिवसातून 2 वेळा किंवा 1 वेळा माशांना खाऊ घालणं गरजेचं असते. हे वेस्ट दिल्यामुळे माशांच्या जे त्यांच्या वाढ होतेच पण बाहेरून खाद्य देखील त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामधून देखील त्यांना एक चांगली संधी निर्माण होते, त्यांची वाढ लवकर होते. त्यांना जो लागणारा कालावधी आहे 1 किलोपर्यंत पोहोचण्याचा जो कालावधी आहे तो 2 महिने ते 1.5 महिन्यापर्यंत कमी होऊन 6 ते 8 महिन्यामध्ये एक चांगलं 800 ते 900 ग्रामपर्यंत माशांचं उत्पन्न घेण्याची क्षमता वाढते.
1: सर, आता आपण बायोफ्लॉक नावाचं जे काही तंत्रज्ञान आहे ज्याचा आपण उल्लेख केला त्याच्याकडे वळूया. या तंत्रज्ञानाचा वापर करून एक कुठला शेतकरी बांधव कशा पद्धतीने वर्षभर शाश्वत उत्पन्न कमवू शकतो?
0: जर एखादा नवीन शेतकरी आहे त्याला बायोफ्लॉक या प्रणालीचा वापर करायचा आहे तर त्याने बायोफ्लॉक ही प्रणालीचा वापर करत असताना सुरुवातीला त्याने हे बघायचं आहे की त्याच्याकडे पाण्याचा स्रोत कुठला आहे. पाण्याचा स्रोत बघत असताना जवळजवळ 15,000 लिटर ते 20,000 लिटर एवढी एक प्लास्टिकची टाकी आपण उभारतो. ही टाकी उभारल्यानंतर पाणी जे आहे ते जसं आपण शेतीसाठी माती परीक्षण करतो तशाच पद्धतीने बायोफ्लॉकसाठी आपण पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. पाण्याचं परीक्षण केल्यानंतर जसं नावामध्येच आहे बायोफ्लॉक तर तो फ्लॉक आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. तो फ्लॉक तयार करत असताना मत्स्यपालन करत असतो असा जो कुठलाही एखादा शेत असेल तिथली माती थोडीशी घेतो, गुळाची ढेप घेतो, त्याचबरोबर प्रथिने म्हणून आपण जे वापरतो त्यापासून या फ्लॉकची सुरुवातीला आपण निर्मिती करतो. हा जो फ्लॉक आहे हा प्रथिनेने युक्त असतो. म्हणजे यामध्ये प्रोटीनचं जे पर्सेंटेज आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रथिनचं जास्त प्रमाण असल्यामुळे त्या माशांना कंटिन्युअस एक जे चांगलं खाद्य जे आहे ते तिथे निर्माण होते. फ्लॉक आपण तयार केल्यानंतर त्यामध्ये मत्स्य बीज आपल्याला सोडायचं असते. तर एक 10,000 ते 15,000 लिटरचा एखादं जे टाकी असेल त्या टाकीमध्ये जवळजवळ 1,000 ते 1,500 पिल्ले आपल्याला सोडायचे असतात. हे सर्व व्यवस्थितरित्या जर आपण केलं तर जवळजवळ आपल्याला एक 9 महिन्यामध्ये आपण त्यामधून एक चांगला 700 ते 800 ग्रामपर्यंत माशांचं वजन हे वाढते. यामुळे आपल्याला बाहेरून खाद्य देखील द्यायचं असते पण हा फ्लॉक जो असतो हा त्यांना एक अतिशय चांगलं व्यवस्थित वातावरण तयार करून देतो जेणेकरून त्या प्लास्टिकच्या छोट्या टाकीमध्ये ज्यामध्ये 10,000 ते 15,000 लिटर एवढंच पाणी आहे त्यामध्ये आपण माशांचं पालन एक करू शकतो. आता हे पाणी घेतल्यानंतर आपण हे बायोफ्लॉक तयार केल्यानंतर आपल्याला पाणी बदलायची जास्त गरज नसते. जेवढं पाणी सूर्यप्रकाशामुळे वाहून जाते किंवा निघून जाते तेवढंच फक्त पाणी आपण बाहेरनं त्यामध्ये ॲड करत असतो. आहे त्याच पाण्यामध्ये कंटिन्युअसली त्यामधून एक उत्पन्न घेण्याची क्षमता आपल्याला मिळते.
1: म्हणजे एकदा आपण त्यामध्ये मत्स्य बीज जर टाकले तर संपूर्ण 7 ते 8 महिने

0: पूर्ण कालावधीत त्या एकाच टँकमध्ये ते राहतील,
1: एकाच टँकमध्ये ते राहतील. आता यामध्ये दोन प्रकारचे काही शेतकरी करतात, छोट्या बीज पासून मोठे बीज निर्मिती करून मोठे जे शेतकरी आहेत त्यांना विकतात. त्यामध्ये त्यांचा जो कालावधी असतो तो 2 ते 2.5 महिन्याचाच असतो. म्हणजे त्यांनी विकत घेताना पिल्ले 40 पैसे ते 60 पैसे अशा प्रति पिल्लाची किंमत असते. ते 2 ते 3 महिन्यापर्यंत बायोफ्लॉक प्रणालीमध्ये वाढवतात आणि ते जवळजवळ बोटुकली झाली, जवळजवळ आपल्या उजव्या हाताच्या बोटा एवढी जर माशांची वाढ झाली त्यावेळेस त्याची किंमत जवळजवळ 6 ते 7 रुपये एवढी होते. मग ते 6 ते 7 रुपये झालेली जी बोटुकली आहे ते इतर मत्स्य व्यवसायांना जे मोठ्या प्रमाणात मोठ्या तलावात करतात त्यांना देखील ते विकू शकतात. आपली जी खरेदीची किंमत आहे ती 60 पैसे आहे आणि विक्रीची किंमत ही 6 रुपये आहे. त्यामध्ये आपण 1000 च्या जागी 5000 पिल्ले टाकू शकतो कारण आपला कालावधी कमी आहे. आणि 5000 पिल्ले जरी आपण सरासरी पकडले तरी 3 महिन्यामध्ये चांगलं 20 ते 25 हजाराचं उत्पन्न देखील बायोफ्लॉक या प्रणालीच्या मार्फत करू शकतो. तर यामध्ये आपण शेतकऱ्यांना दोन पद्धती आहेत, एक फक्त म्हणजे मत्स्य जे पिल्ले आहेत त्यापासून बोटुकली तयार करणं आणि काही शेतकरी शेवटपर्यंत म्हणजे त्यांना एक मार्केटेबल साईज पर्यंत माशांची वाढ करणं, 6 ते 8 महिन्यापर्यंत माशांची वाढ करणं, या दोन्ही पद्धतीमध्ये यामधून उत्पन्न घेण्याची क्षमता आहे. आता आपल्याकडे विविध भाग आहेत, विविध जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यानिहाय ज्या शेतकऱ्यांकडे जशा पद्धतीच्या माशांची मागणी आहे तशा पद्धतीच्या पालन त्यामध्ये करू शकतात. म्हणजे त्यांची वाढ ते बघू शकतात किती मोठ्या प्रमाणावर होत आहे, जशी मागणी आहे. कारण आपण बघायला गेलं तर जसं कोकण किनारपट्टी आहे इकडे समुद्रातील माशांची मागणी जास्त आहे, पण तेच जर आपण विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागामध्ये जर बघितलं तर गोड्या मासे जे आहेत त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. तर गोड्या माशांमध्ये जर बघितलं तर आपण पंगेशियस हा जातीचा मासा आहे, एक तिलापिया जातीचा म्हणजे सर्व नर तिलापिया जातीचा जो मासा आहे, त्याचबरोबर आता काही नवीन मासे आहेत ज्यामध्ये पाकू म्हणून एक मासा आहे, या माशांची चांगली मागणी आहे आणि चांगला रेट या माशांना आहे. तर त्यामधून देखील हे चांगलं उत्पन्न या बायोफ्लॉक प्रणालीच्या मार्फत ते घेऊ शकतात.
0: सर, बायोफ्लॉक पद्धतीचा वापर करत असताना सुरुवातीला खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे का?
1: नाही, यामध्ये महाराष्ट्र शासन आणि तसंच केंद्र शासन यांची देखील एक योजना आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये जवळजवळ त्यामध्ये दोन प्रकार आहेत बायोफ्लॉकसाठी, एक छोटे बायोफ्लॉक आणि एक मोठे बायोफ्लॉक. यासाठी राज्य शासन व केंद्र शासन जे नवीन शेतकरी आहेत की जे यामध्ये उतरू बघत आहेत त्यांना अर्थसहाय्य देते. त्या अर्थसहाय्यामध्ये सुरुवातीला जे लागणारं खर्च आहे ज्यामध्ये प्लास्टिकच्या टाक्या उभारणे किंवा बायोफ्लॉक तयार करणे व माशांचे बीज सोडणे पहिल्या वर्षाला, तर ते अर्थसहाय्य राज्य शासन व केंद्र शासनाच्या मार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या मार्फत शेतकरी बंधू घेऊ शकतात. त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणत आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये देखील बरेच प्रावधान आहेत की ज्यांच्या मार्फत देखील या मत्स्य व्यवसायामध्ये अशा पद्धतीने शेतकरी याचा फायदा देखील घेऊन अशा पद्धतीचं उत्पन्न येणाऱ्या काळामध्ये नक्कीच घेऊ शकतात.
0: सर, पुढच्या मत्स्य शेतीच्या पद्धतीकडे आपण वळूयात. एक पद्धत आहे की ज्यामध्ये फक्त पिंजऱ्यांचा वापर केला जातो, ती पद्धत कशी आहे ती समजून सांगा.
1: आता आपल्याकडे बरेच मोठमोठे जलाशय आहेत, जलाशयामध्ये काही छोटे जलाशय आहेत काही मोठे जलाशय आहेत. ह्या जलाशयामध्ये म्हणजे काही जे मासेमारी करणारे शेतकरी आहेत ते फक्त मासेमारी करतात, मासे सोडून 7 ते 8 महिन्यामध्ये मासेमारीला सुरुवात करतात आणि उत्पन्न घेतात. पण पिंजरा पालन ही एक प्रणाली आहे आमच्या केंद्र शासनाने डेव्हलप केलेली आहे. यामध्ये पिंजऱ्यामध्ये माशांचं पालन केलं जाते. जसं एक 6 बाय 4 बाय 4 म्हणजे 6 फीट लांबीचा 4 फीट रुंदीचा आणि जवळजवळ 4 फूट ते 5 फूट पर्यंत त्याची खोली असेल असा एक पिंजऱ्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 टन प्रोडक्शन घेण्याची क्षमता असते एका वर्षामध्ये. एक वर्षामध्ये आपण पावसाळा सोडून म्हणजे जवळजवळ 8 ते 9 महिने पकडतो, 8 ते 9 महिन्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 टन एवढी उत्पन्न घेण्याची क्षमता असते. तर ज्यांच्याकडे जलाशय आहेत किंवा जलाशयांचा ठेका आहे, आपल्याकडे बरेच जलाशय आहेत की ज्यांचा तिथले जे कोऑपरेटिव्ह आहेत
0: त्यांना
1: वार्षिक ठेका दिला जातो, त्या ठेक्याबरोबर त्यांनी ही जी प्रणाली आहे पिंजरा पालन प्रणाली आहे याचा जर त्यांनी वापर केला तर जवळजवळ 17 ते 18 पिंजरे त्यांना एका रिझर्वरमध्ये टाकायचे असतात. त्यामध्ये पावसाळा झाल्याबरोबर जवळजवळ ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना माशा त्या पिंजऱ्यामध्ये सोडायचा असतो आणि त्या माशांना खाद्य देणं सुरू करायचं असतं. तर 10 ते 15 हजार पिंजरे असतील तर त्यामधून जवळजवळ 20 ते 25 टन एवढं प्रोडक्शन घेण्याची मोठ्या प्रमाणावर क्षमता असते. ज्यावेळेस ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात 20 ते 25 टन एवढं जर उत्पन्न ते घेऊ शकले तर एक्सपोर्टसाठी किंवा इतर जे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्यासाठी देखील यामधून त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत जे नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर तिथे देखील करत आहेत, काही पुणे किंवा त्याच्या आजूबाजूतील असणारे जलाशय आहेत अशा ठिकाणी देखील बरेच शेतकरी आता पिंजरा पालन या प्रणालीचा वापर करून माशांचं मोठं उत्पन्न या भागामध्ये घेत आहेत.
0: या पद्धतीमध्ये प्रामुख्याने पिंजरा वापरल्यामुळे काय फायदा होतो?
1: पिंजरा वापरल्यामुळे शक्यतो काय होते, जी शेती जमिनीवर करतोय ती शेती आपण पाण्या

0: पाण्यामध्ये करत आहे. जे पिंजरे उभारतोय ती म्हणजे आपण एक शेती पाण्यामध्ये उभारतोय. ते पिंजरे बांधल्यामुळे त्यांना जाळी सर्व बाजूने असते. सर्व बाजूने जाळी असल्यामुळे कुठलाही माशांना निघून जाण्याचा काही वाव नसतो. त्यामुळे ही जी शेती आहे ही पाण्यामध्ये करत आहे. पिंजऱ्याचे चारही भाग हे जाळीने कव्हर केलेले असतात. यामध्ये असे मासे आपण निवडतो जे जास्त प्रमाणात एका ठिकाणी वाढू शकतील. म्हणजे त्यांचं जे घनता आहे ती पिंजऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त असते. त्यामुळे आपल्याला उत्पन्न यामधून जास्त मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने दोन जाती आहेत. एक पंगेशियस जो जातीचा मासा आहे आणि दुसरा टिलापिया जातीचा मासा आहे. हा अतिशय जास्त घनतेने वाढतो आणि याची जी वाढ असते ही समसमान असते. इतर माशांसारखी काहीच मासे वाढतात आणि बाकीचे मासे वाढत नाही शक्यतो अशी नसते. ती समसमान असल्यामुळे त्यामधून शेवटी जो मिळणारा भाव आहे तो अतिशय चांगला असतो. त्यामुळे पिंजरा प्रणाली ही जी प्रणाली आहे ज्यांच्याकडे मोठे जलाशय आहे, जलाशयाचा ठेका आहे किंवा कोणी नवीन त्यामध्ये करून बघतायत, तर अशा लोकांना पिंजरा प्रणालीच्या मार्फत म्हणजे प्रोत्साहन देतो, अशा पद्धतीचं ट्रेनिंग देतो की जेणेकरून ते या प्रणालीचा वापर करून देखील जास्तीत जास्त उत्पन्न अशा जलाशयामधून घेऊ शकतील.
1: अशा पिंजरा पद्धतीमध्ये खाद्य वापरण्याचं जे काही प्रमाण आहे त्याच्यात आणि इतर म्हणजे समजा शेत तलावामध्ये जर मत्स्यबीज टाकले असतील आणि त्यांना 6-7 महिने जर खाद्य देत असू तर तिथं वापरलेल्या गेलेल्या प्रमाणामध्ये आणि पिंजरा पद्धतीच्या प्रमाणामध्ये काही फरक पडतो का?
0: या प्रणालीमध्ये किंवा मत्स्यपालनामध्ये ज्यावेळेस शेतकरी उतरतो त्यावेळेस त्यांना एक प्रामुख्याने घटक मानला जातो त्याला FCR असं म्हणतात. 1 किलो माशांना वाढण्यासाठी त्यांना किती खाद्य देतोय तो सर्वात एक प्रमुख घटक असतो खर्चाचा नियोजनाचा. म्हणजे जेवढा आपला FCR कमी असेल तेवढं उत्पन्न जास्त असं आपण पकडतो. तर ज्यावेळेस मोठमोठ्या तलावामध्ये किंवा मोठमोठ्या धरणामध्ये अशा पद्धतीचे पिंजरे टाकतो त्यामध्ये नैसर्गिकरित्या त्यांना खाद्य उपलब्ध असते. नैसर्गिकरित्या खाद्य उपलब्ध असल्यामुळे सुरुवातीला जी मृतक माशांची होते ती मृतक तिथे कमी होते. म्हणजे एक तर त्यांचं जे जगण्याचं प्रमाण आहे ते वाढते आणि माशांना लागणारं जे खाद्य आहे ते त्यांच्या वजनानुसार 3-4% एवढं आपण देतो. त्यामुळे एक प्रामुख्याने तो प्रमुख घटक असतो. दुसरं कुठलाही एक जो प्रमुख घटक आहे तो त्या माशांना हार्म करत नाही किंवा त्याच्यापासून काही नुकसान होत नाही. त्यामुळे माशांना लागणारं खाद्य जलाशयामध्ये जर बघायला गेलं तर ते थोडंसं चांगलं इफेक्टिव्हली युटिलाइज होते. म्हणजे त्याचा पुरेपूर त्याचा वाढ होते, पुरेपूर त्याचा उपयोग घेतला जातो. शेत तलावामध्ये जर बघायला गेलं तर शेत तलावामध्ये शेणखत इतर या जर गोष्टी टाकत असू खाद्याबरोबर तर ते देखील एक ॲडिशनल फॅक्टर असतो किंवा आपण एक प्रमुख घटक असतो की माशाच्या उत्पन्नासाठी आहे. पण आपण धरणामध्ये किंवा जलाशयामध्ये अशा पद्धतीचं वापरू शकत नाही. पण शेणखत किंवा कुठलंही केमिकल किंवा काही आपण वापरू शकत नाही किंवा कुठलंही मेडिसिन आपण धरणामध्ये वापरू शकत नाही. पण आपल्याकडे जे प्रमुख पाणी उपलब्ध आहे जे धरणामध्ये आहे किंवा पिण्यासाठी आहे किंवा शेतीसाठी जात आहे किंवा इतर कुठल्या कारणासाठी जात आहे ते पाणी इतर कारणाबरोबर जर म्हणजे मत्स्यपालनासाठी वापरलं तर त्या पिंजरापालन पद्धतीच्या मार्फत चांगलं किंवा जास्तीचं उत्पन्न आपल्याला घेऊ शकतो. आता जे जलाशय आहेत ते इतर वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना दिलेले आहेत. जुन्या काळापासून त्या जलाशयामध्ये फक्त मासेमारी करतात. त्या कोऑपरेटिव्ह सोसायटींना जे मिळणारं उत्पन्न आहे ते एवढं मोठ्या प्रमाणावर नाही. पण त्यांनी जर पिंजरा प्रणाली सारख्या जर प्रणालीचा वापर केला त्यांचा जो ठेका आहे त्याचबरोबर ही जी पद्धत आहे पिंजरा प्रणाली ती जर त्यांनी जर वापरली तर त्यांना त्यापासून जवळजवळ 4-5% एवढं जे उत्पन्न आहे ते त्यांचं वाढणार आहे.
1: सर आताच थोड्या वेळापूर्वी आपण बोलताना म्हटलं की जी जमिनीवर आपण शेती करतो तसंच जेव्हा आपण मत्स्य व्यवसाय करतो मत्स्य शेती करतो तर एक प्रकारे ती पाण्यातली शेती झाली. तर पाण्याच्या माध्यमातून अजून एक उत्पन्नाचा मार्ग निर्माण झालेला आहे ते म्हणजे काही लोक आता शेवाळाचं उत्पादन घेतात. तर तो कसा काय एक मार्ग आहे, त्यातनं कसं पद्धतीने उत्पन्न आपण अर्जित करू शकतो?
0: आतापर्यंत आपण जे बोलत होतो ते गोड्या पाण्यातील जी मत्स्य शेती होते ते आहे. आता आपल्याकडे मोठा जवळजवळ 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. 5 जिल्हे आहेत आपले प्रामुख्याने जे बघायला गेलं तर जिथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. आता ही मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे पण त्या मासेमारी बरोबरच आता शेवाळ पालन म्हणून एक प्रामुख्याने एक नवीन रोजगाराची संधी आपण म्हणू शकतो ती आता निर्माण होत आहे. शेवाळ पालन करत असताना शेवाळ जे आहे त्या शेवाळापासून विविध पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने जे शेवाळ वापरलं जाते ते कप्प फायगस म्हणून एक जात आहे, शेवाळाची जात आहे. ती प्रामुख्याने समुद्रकिनारी जे असणारे ज्या महिला आहेत किंवा समुद्रकिनारी असणारे जे मच्छीमार आहेत ते आपल्या मासेमारीबरोबर हे शेवाळ पालनचं जर त्यांनी जर बिझनेस सुरू केला किंवा या समुद्रातील पाण्याचा यांनी जर शेवाळ पालनासाठी जर त्यांनी सुरू केला तर या शेवाळाचा जो जे कल्चरचा कालावधी आहे म्हणजे त्याचा जो उत्पन्नाचा कालावधी हा फक्त 45 दिवसाचाच आहे. जर 1 किलो शेवाळ आपण जर समुद्रात लावत असू तर ते 45 दिवसामध्ये जवळजवळ 15-20 किलोपर्यंत जाण्याची क्षमता असते. आता हे शेवाळ निघाल्यानंतर या शेवाळाला आपण सुकवतो. काही कंपनीज आहेत त्या कप्पा पायगस किंवा ग्रासिलारिया या प्रामुख्याच्या ज्या जाती आहेत यापासून काही पदार्थ

0: निर्मिती होते. पदार्थ भारत बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करतो. आत्तापर्यंत हे केरला आणि तामिळनाडू हे जे राज्य आहेत या भागातूनच जेवढं उत्पन्न होतं ते उत्पन्न होत होतं. पण आता महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन हे देखील महाराष्ट्रातील असणारा जो समुद्र किनारा आहे या ठिकाणी असणारे जे मत्स्य बांधव आहेत शेवळ पालनामध्ये जर उतरले तर त्यांना देखील एक मोठी एक रोजगाराची संधी आहे की जेणेकरून ते शेवाळ पालनाच्या माध्यमातून नवीन रोजगार ते मासे पकडण्याबरोबर ते देखील निर्माण या भागातून होऊ शकतो.
1: तुम्ही म्हटलात की बा एक किलो शेवाळापासून जवळजवळ 15 किलो शेवाळ निर्मित होऊ शकतं. तर यामध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना नेमकं कुठली कार्यपद्धती फॉलो करायची?
0: समुद्रामधील जे शेवाळ पालन आहे यामध्ये दोन पद्धती, एक राफ्ट पद्धत आहे आणि एक ट्यूब पद्धत आहे. राफ्ट पद्धत जी आहे ती एक लाकडी बांबूपासून तयार केलेले राफ्ट असतात. ते जवळजवळ 3 ते 4 मीटर एवढ्या लांबीचे आणि 4 मीटर एवढ्या रुंदीचे असतात. अशा राफ्टमध्ये आपण शेवाळाची बांधणी करतो. ते एका दोरीने बांधलेले असतात आणि ते समुद्रामध्ये असणारे जे हे न्यूट्रियंट्स आहेत म्हणजे ज्यामधून त्यांना लागणारं नायट्रोजन आहे, कार्बन आहे, सोर्स आहे किंवा बाकीचे इतर जे मेन न्यूट्रियंट्स आहेत त्याचा ते डायरेक्टली वापर करून त्यांची वाढ होते. त्यांना आपण कुठलंही खाद्य टाकत नाही, त्यांना आपण बाहेरून कुठलंही काही देत नाही. फक्त ते शेवाळाची बांधणी एका ठिकाणी करायची असते. एका ठिकाणी केल्यानंतर फक्त मध्ये मध्ये काही ठिकाणी थोडं काही भागामध्ये जिथे रेती जास्त आहे ती येऊन त्याच्यावरती चिपकून जाते तर तिथे त्यांना फक्त थोडंसं साफसफाई करण्याची गरज असते. मुख्यत्वे कुठल्या कुठल्या जागी ते अशा पद्धतीचे राफ्टची उभारणी केली जाते त्याच्यावर ते मर्यादित आहे. काही ठिकाणी ते देखील नाही. मग अशा ठिकाणी ज्या महिला आहेत फक्त मासे विकत आहेत त्यांनी जर या व्यवसायाकडे बघितलं आणि या व्यवसायामध्ये जर उतरले तर ते या राफ्टच्या मदतीने जवळजवळ 40 ते 45 दिवसामध्ये एका राफ्टमधून 100 ते 150 किलोपर्यंत शेवाळ घेण्याची क्षमता असते. कुठल्या जर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा एक महिलांचा बचत गट असेल त्यांनी एकत्रितरित्या जर अशा पद्धतीच्या राफ्टची उभारणी केली तर जवळजवळ 50 ते 60 राफ्ट ते एका वेळेस उभारू शकतात आणि त्या 50 ते 60 राफ्टमधून जवळजवळ 1000 ते 2000 किलोपर्यंत 45 दिवसामध्ये शेवाळाचं उत्पन्न घेऊ शकतात. आता काही ज्या कंपनी आहेत त्या कंपनी त्याचं कॅरॅजिनॉन म्हणून एक प्रोडक्ट निघतो, आगार म्हणून काही प्रोडक्ट निघतात. हे प्रोडक्ट बनवण्यासाठी ते शेवाळ त्यांच्याकडनं खरेदी करतात. इतरही काही प्रोडक्ट्स आहेत जे शेतीसाठी वापरले जातात जसे फोलियर स्प्रे म्हणून वापरले जातात. ते पदार्थ बनवण्यासाठी देखील आता सीव्हीडचा वापर होतो. हे जे शेवाळ आहे यामध्ये प्रामुख्याने हाय पोटॅशियम असते, मोठ्या प्रमाणावर पोटॅशियमची मात्रा असते. त्यामुळे हे जर आपण शेतीसाठी वापरलं तर प्रामुख्याने जसं द्राक्ष आहेत किंवा डाळिंब आहे यांना देखील फॉलियर स्प्रेच्या मार्फत हे जे पोटॅशियम लागते त्याची मागणी आता वाढत आहे. त्यामुळे समुद्री शेवाळ आहे याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. पण आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जे येणारं शेवाळ होतं ते सर्व तामिळनाडू केरला या राज्यातूनच येत होतं किंवा जेही प्रोडक्ट्स येत होते ते सर्व तामिळनाडू किंवा केरला या राज्यातून तयार झालेल्या शेवाळामधूनच येत होते. पण जर महाराष्ट्रातील जर शेतकरी बांधव आहेत किंवा जे मासे पालन करतायत किंवा मासे पकडून आणतायत किंवा फक्त विकतायत अशा महिलांनी किंवा तिथल्या युवकांनी जर यामध्ये जर पडलं किंवा या व्यवसायात जर त्यांनी स्वतःची भागीदारी जर उभी केली तर त्यांना एक मोठ्या प्रमाणावर संधी आहे. ही एक मोठी इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये उभी राहू शकते महाराष्ट्रामध्ये की ते समुद्री शेवाळाचं उत्पन्न घेतील, त्यामधून पदार्थ तयार करतील किंवा इतर कंपनींना लागणारं जे रॉ मटेरियल आहे तेच तुमच्या समुद्री शेवाळाच्या मार्फत ते नक्कीच तयार होऊ शकते.
1: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील मत्स्य शेतीमध्ये कुठकुठल्या वेगवेगळ्या नवीन संधी आहेत त्याबद्दल जाणून घेतलं. या संधींचा या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून आपले शेतकरी बांधव कशा प्रकारे वर्षभर शाश्वत उत्पन्न कमवू शकतात हे सुद्धा आज आपण जाणून घेतलं. आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर कपिल सुखदाने सर यांनी वेळ काढला त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
2: महाराष्ट्रातील मत्स्यशेतीतील नव्या संधी आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग याविषयी कपिल सुगधने यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना पांडुरंग वनमाळी यांची होती आणि संगीत होतं मधुकर पाठक यांचं. बरं, ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा पुढील कार्यक्रमापर्यंत नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावर

0: च्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
1: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
0: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
2: कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
2: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
4: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3rd क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1st क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड

0: आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. एनएमसी अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार एमबीबीएस प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया संजीवनी मुळे नगरकर आणि सहकारी यांच्या काही लावणी रचना.

मनी मनी बर का मनी वाटेल तेवढे झोका धरल गाम ओढून।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजीवनी मुळे आणि मुळे नगरकर आणि सहकारी यांनी गायलेल्या लावणी रचना आपण ऐकल्यात. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना.

श्रोते हो, या बरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्लीवरनं प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 30 जुलै 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.